सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 3 अश्विन शके 1948, दिनांक 25 सप्टेंबर 2026. आज अनंत चतुर्दशी, याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्रोतेहो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: असा आहे की तुम्ही लोकांबद्दल अशा गोष्टी बोलू नका ज्या सत्य नाहीत. जर तुम्ही एखाद्याबद्दल अफवा पसरवत असाल आणि तुम्ही अफवा शेअर करत असाल तर तुम्ही प्रामाणिक नाहीत. प्रामाणिकपणा असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कृतींना कबूल कराल. जर तुम्ही अडचणीत असाल, तुम्ही खरोखरच चूक केली असेल, तेव्हा काहीतरी चुकीचे केले आहे हे तुम्ही स्वीकारणे गरजेचे असते. नाकारल्यास तुम्ही तुमचा अप्रामाणिकपणा दाखवता. प्रामाणिकपणा म्हणजे परिस्थिती खरोखर कशी घडली हे तुम्ही स्पष्ट करता. एखादी गोष्ट एका मार्गाने घडली तेव्हा ती खरोखर दुसऱ्या मार्गाने घडली असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही प्रामाणिक नाहीत. प्रामाणिकपणाचे फायदे. प्रामाणिक व्यक्तींचा सर्वांकडून आदर होतो. प्रामाणिकपणाचे चारित्र्य निर्माण करणे हे पूर्णपणे व्यक्तीच्या कौटुंबिक मूल्यांवर आणि नैतिकतेवर आहे. आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. पालकांनी आपल्या मुलांसमोर प्रामाणिक वागून आणि चारित्र्य जपल्याने मुलांवर देखील प्रभाव निर्माण होतो. एक प्रामाणिक व्यक्ती नेहमी त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखली जाते. ही एक गुणवत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यास, खूप सन्मान मिळविण्यास मदत करते. हे एखाद्या व्यक्तीच्या नैतिक स्वभावाची ओळख आहे. सर्व धर्मांमध्ये प्रामाणिक आणि अप्रामाणिक असणे व्यक्ती दिसून येतात. सर्व धर्मांमध्ये अप्रामाणिक असणे हे पाप समजले जाते. तथापि लोक त्यांच्या अल्पकालीन फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी ते करतात. ते कधीही नैतिकदृष्ट्या मजबूत होत नाहीत आणि त्यांचे जीवन दयनीय बनते. एक प्रामाणिक माणूस समाजात मुक्तपणे वावरतो आणि त्याचा सुगंध सर्व दिशांना पसरवतो. प्रामाणिक असण्याचा अर्थ इतरांच्या वाईट सवयी सहन करणे किंवा वाईट वागणूक सहन करणे असे नाही. प्रत्येकाला त्याच्याकडून काय चूक होत आहे हे उघड करण्याचा आणि ती सुधारण्याचा अधिकार आहे. जीवनात प्रामाणिकपणाचे महत्व. प्रामाणिकपणा हा मानवी जीवनाचा कणा आहे. प्रामाणिक असणे म्हणजे सत्याशी निष्ठा ठेवणे, आपल्या कर्तव्य जबाबदाऱ्यांबाबत प्रांजळ राहणे, स्वार्थासाठी इतरांची फसवणूक न करणे हा गुण व्यक्तीच्या चारित्र्याला आकार देतो. खोटेपणा, दिखाऊपणा किंवा दुहेरी वर्तन टाळून सरळ स्पष्ट आचरण ठेवणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात आपोआप आदर निर्माण होतो. माणूस प्रामाणिक असून देखील स्वतःला इतरांनाही खरा असतो, म्हणून त्याची वाणी, कृती आणि विचार यामध्ये सुसंगती दिसते. प्रामाणिकपणामुळे सर्वप्रथम व्यक्तीला अंतर्गत समाधान लाभते, शांतता मिळते. खोटं बोलल्यावर किंवा बेईमानी केल्यावर मनात सतत अपराधीपणा, भीती आणि असुरक्षितता असते. उघड झालं तरी काय होईल हा विचार त्रास देत राहतो. उलट सत्यनिष्ठा व्यक्तीला स्वतःला लपवण्याची गरज भासत नाही, त्यामुळे त्याचे मन हलके, शांत, आत्मविश्वासपूर्ण असते. संबंध टिकवण्याच्या दृष्टीनेही प्रामाणिकपणाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये प्रामाणिकपणा याविषयी शेषराव पल्लेवाड यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाले आहेत. आता आनंद घेऊया भक्तिगीतांचा. श्रोतेहो, प्रथम वंदनीय म्हणजे श्री गणेश. कार्याची सुरुवात करताना आपण प्रथम वंदन करतो ते श्री गणेशाला आणि मगच आपल्या कार्याचा शुभारंभ करतो. अशा या गणेशाची आज अनंत चतुर्दशी. प्रथम गणेशाला वंदन करून आजच्या आपल्या भक्तिगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.

गणेशाला वंदन करूया. अनुराधा पौडवाल आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही भक्तिरचना. संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

या गजाननाला प्रथम वंदन करूया. श्रोतेहो, अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणेशाची 8 रूपं. पवित्र, मानाची, स्वयंभू अशी ही पवित्र स्थाने. याला धार्मिक आणि ऐतिहासिक असे महत्व आहे. पहिले अष्टविनायकातील स्थान म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर, पुरंदर तालुक्यातील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील हा मयुरेश्वर. येथे अशी आख्यायिका आहे की मोरावर बसून गणेशाने सिंधू असुराचा वध केला म्हणून हा मयुरेश्वर झाला. दुसरे ठिकाण म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक, कर्जत तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील हा आपला गणेश, भीमा नदीच्या तीरावर बसलेला. याला याच ठिकाणी भगवान विष्णूंनी सिद्धी दिली होती आणि गणेशांनी ती सिद्धी प्राप्त केली म्हणून हा सिद्धिविनायक. असे गणेशाची 8 स्थाने आपल्या महाराष्ट्रात आहेत. या सर्वांना आपण वंदन करूया आणि कार्यक्रमातील पुढचे गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही भक्तिरचना आहे. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

असा हा आपला लाडका बाप्पा म्हणजे श्री गणेश. हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. यामुळेच आपण कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला म्हणतो ते कार्याचा श्रीगणेश करणे. कलेमध्ये गायन, नृत्य हे सर्वच गणेशाला अवगत आणि त्या गणेशाकडूनच आपण पुढचं शिक्षण घेतो असं म्हणायला हरकत नाही. यातला पुढचा आपला गणेश म्हणजे बल्लाळेश्वर. पालीगावचा म्हणजेच रत्नागिरी, रायगड या तालुक्यातील हा बल्लाळेश्वर. बल्ला नावाच्या गणेश भक्तावरून त्याला बल्लाळेश्वर हे नाव प्राप्त झाले. गणेशाचे हे असे सुंदर असे वर्णन अनेक ऋषी मुनींनी अनेक आपल्या वेदात उपनिषदात केलेले आहे आणि त्यातूनच आपल्याला अनेक गोष्टी आणि गणेशाबद्दलची माहिती उलगडत जाते. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात वसंत पापट यांचं हे भक्तिगीत. संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, असा हा आपला बाप्पा, सर्वांचा अगदी बाला बालकांपासून मोठ्यांपर्यंत लाडका असा हा बाप्पा असतो आणि हा आपल्याकडे 10 दिवसांसाठी पाहुणा म्हणूनच येतो. खरे तर 10 दिवस येणे म्हणजे पाहुणा म्हणायचं नाही, हा आपल्यासाठी नियमित आपल्याला शिक्षण देणारा, आपल्याला वेगवेगळ्या विद्या शिकवणारा असा हा लाडाचा बाप्पा. लहान मुलांनाही अतिशय आवडणारा, त्याच्यासाठी सर्व काही करायला तयार असणारी आपली ही बच्चे कंपनी असा हा बाप्पा वरद विनायक या नावानी ओळखला जातो. महाड गावातील रायगड जिल्ह्यातील हा गणेश म्हणजे वर देणारा म्हणून वरद विनायक असे म्हणतात. 1892 पासून येथे अखंड नंदादीप तेवत असतो. हा आतापर्यंत कधीही विजला नाही अशी याची आख्यायिका आहे. तसेच मनाची चिंता हरणारा तो चिंतामणी. हवेली तालुक्यातील हा चिंतामणी एक स्वयंभू आणि अतिशय पवित्र असे स्थान असे सांगितले जाते. पेशव्यांसाठीही हे अतिशय श्रद्धापूर्वक येणारे असे हे स्थान आहे. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांचं हे भक्तिगीत. संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

असा हा आपला रणजणगावचा महागणपती. शिऊर तालुक्यातील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील हा महागणपती अतिशय उग्र, अतिशय शक्तिशाली असा मानला जातो. याला 10 सोंड म्हणजे शुंड आहेत तर 20 हात आहेत. त्रिपुरासुराचा वध करून हा गणपती येथेच स्थायिक झाला आणि आपल्या सर्व भक्तांना आशीर्वादासाठी तिथेच राहिला. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांचं हे भक्तिरचना. संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भक्ती गीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

सकाळी 6:40 नी कृषी सल्ला। आज यामध्ये केळी बागेसाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत। सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। सकाळी 6:55 आजचा दिनविशेष, 7:00 देशभक्ती गीत, सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू,

सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा, सकाळी 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम, 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम आपण 10 ऐकू शकाल. सकाळी 10 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज यामध्ये अग्निपथ, बेखबर, दर्द का रिश्ता, कालचक्र आणि साहस या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, 10:45 लोकजागर. आज यामध्ये सरोज

कटवार यांचं काव्यवचन आपण ऐकणार आहोत. संकलन निवेदन नम्रता वावरे यांचं. सकाळी 11:30 प्रायोजित कार्यक्रम उमंग, प्रायोजक एनसीईआरटी. 11:30 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, या दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आणि सायंकाळी 5:30 युवावाणी हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 6 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून, 7:15 वृत्तविशेष, सायंकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाच्या दैनंदिन आढावा आपण ऐकणार आहात. रात्री 10 ते 10:20 दरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही हे सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11 वाजता हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज यामध्ये केळी बागेसाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया केळी बागेसाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, केळी हे उष्णकटिबंधीय हवामानातील महत्वाचं फळपीक असून त्याच्या वाढीसाठी पोषक हवामान, पुरेसा पाऊस, हवेतील आर्द्रता आणि पाण्याची उपलब्धता यांचा मोठा प्रभाव असतो. हवामानातील बदलांमध्ये एल निनो ही महत्वाची नैसर्गिक हवामान घटना आहे. यामुळं भारतातील पर्जन्यमान आणि तापमानात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळं केळी पिकाच्या लागवडीपासून ते वाढीपर्यंत विविध परिणाम दिसून येत आहेत. मंडळी, यामुळं पिकावर होणारे परिणाम ते असे आहेत. पाण्याची कमतरता, पाऊस कमी किंवा अनियमित झाल्यास जमिनीतील ओलावा कमी होतो. केळीला सातत्यानं पाण्याची आवश्यकता असल्यानं पाण्याचा ताण आल्यास वाढ खुंटणं, पानांचा आकार कमी होणं आणि घडाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मंडळी, केळी हे उष्णकटिबंधीय हवामानाच्या गटात मोडणारं पीक आहे. पिकाच्या वाढीसाठी उष्ण दमट हवामान पोषक असतं. 20 ते 33 अंश सेल्सिअस तापमान पिकाच्या वाढीसाठी तसंच दर्जेदार उत्पादनासाठी उपयुक्त असतं. पान उमलण्यासाठी 30 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. घडाच्या वाढीसाठी 21 ते 22 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. एल निनोच्या काळात काही परिस्थितीमध्ये तापमान वाढू शकतं. वातावरणाचे तापमान वाढल्यानंतर केळीच्या झाडांची प्रकाश संश्लेषण

0: क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्चिमेकडील कडा करपली जाते. नवीन लागवड केलेल्या लहान रोपांची सुरळी पानं उमलत नाहीत, पांढरी राहते आणि करपली जाते. करपल्या ठिकाणी काळे डाग उमटले जाते. तापमान जेव्हा 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक जाते तेव्हा झाडांमधील पाण्याच्या उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होतो. झाडामधील एक्झाइम आणि हार्मोन्सची कार्यक्षमता कमी होते, बऱ्याच वेळा ते नष्ट होतात. जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक जाते तेव्हा या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होतो. यामुळे झाडांचा अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते, वातावरणातील आर्द्रता 10 ते 20% खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते, घड निसवण्याच्या अवस्थेत असताना निसवण होत नाही, घड अडकतात, वेळ प्रसंगी बाहेर पडत नाहीत. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळूनही जाऊ शकतात. मंडळी, तापमान वाढीमुळे घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे अधिक प्रमाण वाढतं, तसंच घडातील फण्या गळण्याचं प्रमाण अधिक होतं, झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण वाढतं. अतिपावसामुळे पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन वाढतं आणि झाडावर उष्णता तसंच पाण्याचा ताण निर्माण होतो. पाण्याची कमतरता आणि जास्त तापमान यांचा एकत्रित परिणाम झाल्यास केळीच्या घडाचा आकार, फळांची संख्या आणि घडाचा आकार इत्यादी गोष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अयोग्य पाणी व्यवस्थापनामुळे पानांचा आकार, वजन आणि एकसारखेपणा कमी होऊ शकतो. निर्यातक्षम केळीसाठी आवश्यक असलेली एक समान फळांची वाढ आणि आकर्षक गुणवत्ता टिकवणं आव्हानात्मक ठरू शकतं. तसंच मंडळी, हवामानातील तापमान आणि आर्द्रतेतील बदलांमुळे काही किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता बदलू शकते. त्यामुळे नियमित निरीक्षण आणि हवामानावर आधारित पीक व्यवस्थापन महत्वाचं ठरतं.
1: आताच आपण कृषी सल्ला या कार्यक्रमात केळी बागेसाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. केईएम रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.
2: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो. प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे ह्या सगळ्या

0: आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी. हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एकटेच आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं, आणि हे न होऊच नये नंतर प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा बरं, आता सर ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल?
0: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे, हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ईसीजी करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्या याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन प्रोसिजर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत, तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे

0: गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंट सुद्धा, अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते, हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगरमाथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराया आहेत, तेथील स्थानिक मंदिरं आहेत. सडे पठारं आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढत आहेत, अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवन पद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधन संपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एकाच वेळी साध्य करून देणारा हा व्यवसाय बनू शकतो. यातूनच पारंपरिक ओळख कायम ठेवून आपले जीवनमानही उंचावता येऊ शकतं. आणि म्हणून निसर्ग पर्यटनाचा एक संधी म्हणून सखोल विचार व्हायला हवा. याविषयी आपण अधिक चर्चा करायचीच आहे. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 3 अश्विन, शके 1948, दिनांक 25 सप्टेंबर 2026. आजचा सुविचार. जीवनातली अमुची स्वप्ने, अमुची आकांक्षाची गाणी, दूर दूरची नूतन क्षितिजे, जाऊ आम्ही तया लंघुनी. आजचा दिनविशेष. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आज जन्मदिन. 1916 त्यांचा जन्म झाला होता. रयत शिक्षण संस्थेची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर 1919. समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ यांचा आज जन्मदिन. तर नाटककार बाळ कोल्हटकरांचाही आज जन्मदिन आहे. 1926 त्यांचा जन्म झाला होता. पत्रकार माधवराव गडकरी यांचाही आज जन्मदिन. 25 सप्टेंबर 1928 त्यांचा जन्म झाला. हा होता आजचा दिनविशेष. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
4: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको, नांदेड.
4: मोबाईल 94-23-13-87-89.
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो. 95 95

0: 24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
4: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
5: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
4: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
5: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
4: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
5: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
4: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
6: राम रतन BSc नर्सिंग कॉलेज भोकर इथं ANM GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94-236-57-002.
5: कैलासवासी लोकनेते माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर. प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय प्रांगण, शिराढोण तालुका, कंधार, जिल्हा नांदेड इथं आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये पोटविकार, बालरोग, दंतरोग, त्वचारोग, हाडांचे आजार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ हे रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत. तसेच नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. तसेच हरिभक्त परायण, समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. हा भव्य कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी उत्तराखंड यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून माननीय खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अतुलजी सावे, पालकमंत्री नांदेड यांच्यासह संत महंत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा या महाआरोग्य शिबिराचा, कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. विनीत बालाजी माधवराव पाटील पांडागळे, माजी सभापती पंचायत समिती कंधार आणि समस्त गावकरी मंडळी, शिराढोण तालुका, कंधार, जिल्हा नांदेड.

श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशभक्ती गीत. मोहम्मद रफी, मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नीरज यांचं हे देशभक्ती गीत आहे. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: आताच आपण मोहम्मद रफी मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील नीरज यांचं हे देशभक्ती गीत ऐकलं. संगीत दिलं होतं सचिनदेव बर्मन यांनी. श्रोतेहो, देशभक्ती गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
4: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
5: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार. कृषी मंत्र्यांसह विविध विभागाच्या मंत्र्यांकडून पीक पाहणी. तातडीनं विधिमंडळ अधिवेशन बोलावण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. केंद्र सरकारकडून विविध खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात. 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पटकावली 5 पदकं. आतापर्यंत एकूण 17 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वाशिम जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अमरावती विमानतळावर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सकृतदर्शनी दुष्काळग्रस्त दिसत असलेल्या भागाचा या पहिल्या आदेशात समावेश असेल. राज्यातला एखादा दुष्काळग्रस्त भाग यातून सुटला तर पुढच्या आदेशात त्याचा समावेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: आपली जी दुष्काळाची संहिता आहे त्या संहितेच्या अनुसार ट्रिगर 1 प्रमाणे पहिला जो काही दुष्काळ जाहीर करायचा शासन आदेश आहे तो मी आज काढणार आहोत. कदाचित त्याच्यामध्ये काही जर दुष्काळी भाग एखादा सुटला तर त्या संदर्भात ट्रिगर 3 जो आहे की ज्याच्या माध्यमातून ग्राउंड ट्रुथिंग आम्हाला करता येतं ते करून त्याचा समावेश आम्ही करू. पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसतोय असा सगळा भाग हा दुष्काळी जाहीर करण्याच्या संदर्भातली कारवाई आम्ही करणार आहोत.
0: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल सेलू तालुक्यातल्या कुंडी पाथरी

0: तालुक्यातल्या हदगाव मानवत तालुक्यातल्या सारोळी आणि गंगाखेड तालुक्यातल्या अकोली इथं भेट देत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी अंधोरी आणि किनगाव परिसरात पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं. दरम्यान लातूर तुळजापूर महामार्गावर औसा तालुक्यात तावशी इथं काल अज्ञातांनी टायर जाळत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड इथं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनानं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तर शेतमजुरांना प्रति कुटुंब 25,000 रुपये मदत द्यावी, पीक विम्याची नुकसान भरपाई तातडीनं द्यावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
1: 3 महसूल विभाग, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, या 3 महसूल विभागामध्ये सोलापूरला, संभाजीनगरला, विदर्भामध्ये तातडीने यांनी कॅबिनेट मीटिंग घ्यायला पाहिजे आणि त्याच्याही आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण आम्ही काय करणार आहोत त्याच्याबद्दल ताबडतोबीने किमान 2 ते 3 दिवसाचं विधिमंडळाचं अधिवेशन या सरकारने बोलवलं पाहिजे. सर्व पक्षाचे तिकडे लोकप्रतिनिधी येऊ द्या, तुम्ही सभागृहात चर्चा करा.
0: दुष्काळासंदर्भात नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं, 47 नवीन अपर जिल्हा तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. यात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. नीट पीजी 2026 परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरचं आयात शुल्क 10% पूर्णपणे रद्द करण्यात आलं असून कच्च्या सोयाबीन तेलावर तसंच कच्च्या पाम तेलावर आता 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. पर्यावरण संवर्धन ही शासनासोबतच प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे, हा विचार कृतीत आणण्यासाठी सरकारकडून मिशन लाईफ राबवलं जात आहे, याबाबत आज जाणून घेऊ.
2: मिशन लाईफची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 ग्लासगो इथं झालेल्या COP26 या हवामान परिषदेत मांडली. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमध्ये केवडिया इथं मिशन लाईफ उपक्रमाचं औपचारिक लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामागची सरकारची भूमिका या शब्दात विशद केली.
3: मिशन लाईफ का मंत्र है लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. मिशन लाईफ इस धरती की सुरक्षा के लिए जन जन की शक्तियों को जोड़ता.
2: मिशन लाईफ अंतर्गत देशभर जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात आतापर्यंत 6 कोटींहून अधिक नागरिकांनी जवळपास 34 लाख लाईफ उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. पर्यावरण संवर्धन ही

0: शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे हा विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न मिशन लाईफच्या माध्यमातून केला जात आहे.
1: 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. राज्यभरात विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही महानगरपालिकेनं विसर्जन विहिरींची स्वच्छता आणि इतर तयारी केली असून पोलीस प्रशासनानं विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोख तयारी केली आहे. शहरातल्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला असून नागरिकांनी याची दखल घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगर परिषदेतर्फे गणेश विसर्जनासाठी 5 कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 4 हौद स्थिर आणि 1 फिरता हौद असून नागरिकांनी या हौदांचाच विसर्जनासाठी वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. धाराशिव इथं नागरिकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन फिरत्या कृत्रिम तलावात करावं किंवा मूर्ती नगर परिषदेच्या संकलन केंद्रावर आणून देण्याचं आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केलं. परभणी इथं श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली असून शहरात मूर्तींचं संकलनही केलं जाणार आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असून रहाटी बंधाऱ्यात गणेश मूर्तींचं विसर्जन न करण्याचं आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केलं. दरम्यान परभणी जिल्ह्यात श्री गणेश आरोग्याचा या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यात 1255 आरोग्य शिबिरात 78,053 रुग्णांची तपासणी करण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यापासून जुन्या आणि असुरक्षित इमारतींचं संरक्षण करण्यासाठीच्या स्टेबल तंत्रज्ञानाचा पथदर्शी प्रयोग हिंगोली जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे इथल्या प्राथमिक शाळेचं या तंत्रज्ञानाद्वारे रेट्रोफिटिंग पूर्ण करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
2: हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाचे केंद्र असलेल्या पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्टेबल तंत्रज्ञानाने बळकटीकरण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे इमारतींच्या भिंतीवर लेंटल पातळीवर आतील व बाहेरील बाजूने स्टीलच्या पट्ट्या बसवल्या जातात. या पट्ट्या थ्रू बोल्टच्या सहाय्याने एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे इमारतींच्या भिंतींना एकसंघ आणि मजबूत आधार मिळतो. भूकंपाच्या वेळी भिंतीची परस्पर जोडणी मजबूत राहण्यास यामुळे मदत मिळते. पांगरा शिंदे येथील पथदर्शी प्रयोगामुळे भविष्यात जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर असुरक्षित इमारतींच्या बळकटीकरणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 पदकांची कमाई केली. वुशूमध्ये रोशिबीना देवीनं रौप्य पदक पटकावलं. मिश्र रिले स्पर्धेत एमआर पुवम्मा, विद्या रामराज, मनु टीएस आणि विशाल टी यांच्या संघानंही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण, 7 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकूण 17 पदकं जिंकली आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार. केंद्र सरकारकडून विविध खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात आणि 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाले आहेत.

0: un farmaș.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाइश.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळं जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: आणि दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर मला सुरुवातीलाच विचारायचं आहे की जमाबंदी आयुक्त म्हणून आपल्या विभागाची प्रमुख भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील त्याचं महत्व हे आपण कसं स्पष्ट कराल?
1: सो जमाबंदी आयुक्त म्हणून आता आपण जे राज्यामध्ये तुमच्या जमिनीची नोंदी आहेत ते सगळं नोंदी जे तुम्ही 7/12 म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते आपण सगळं जतन करून आपले ठेवतो आहेत आणि त्याचा इंटरफेस जी लोकांसाठी जे त्याचा वापर आहे

0: ते अधिक सुलभ गतीने कसे व्हावे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. सो तुम्हाला आठवण असेल की जुन्या काळात 7-12 म्हणजे काय, ते सगळे कागद मध्ये असायचं. एखाद्याला आपला 7-12 नोंद घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी काय नोंद घ्यायची असेल तर त्यांना वारंवार शासनाच्या एखाद्या कार्यालयामध्ये जावं लागतो, तिकडे थांबावं लागतो आणि ते सगळं त्याच्यावर घ्यावं लागतं. याशिवाय तुमच्या 7-12 जे आहेत किंवा प्रॉपर्टी कार्ड जे आहेत ज्यांना आपण रेकॉर्ड राईट म्हणतो आहेत ते वेगवेगळ्या व्यवहारासाठी सुद्धा लागतो आहेत. तो शासन म्हणून, जमाबंदी आयुक्त म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून आमची भूमिका हे आहे, हे सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते आहेत ते तुम्हाला ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुमचे कडे उपलब्ध व्हावे आणि तुमचा जे इंटरफेस शासनासोबत ते फेसलेस झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नसायला पाहिजे आणि ते अत्यंत, जसं आता आपण युपीआयचे माध्यमातून पेमेंट करतोय त्या सारख्या सोप पद्धतीने तुमचे सर्व जमीनचे गोष्टी असं स्मूथ आणि वेगवान व्हायला पाहिजे.
1: जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचे 7-12 मध्ये काय उल्लेखित आहेत, तुमचे प्रॉपर्टी कार्ड काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहेत की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे, तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचा काही नोंदीचे इश्यू असेल, आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शासनासोबत तुमचे इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायसाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावं लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आज तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिस कधी कोणत्या कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स ई प्रमाण, तुमचं जुना रेकॉर्ड 7-12, 8 नमुना, तुमचं 8 सर्वच गोष्टी हे आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज माझ्या ते घ्यायचे असेल, तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतेही ऑफिसला, जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवले महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट, आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरं म्हणजे महसूल विभागाचा जो कारभार आहे सध्या सुरू असलेला, त्यानुसार आपण असं पाहतो की जमिनीच्या नोंदी आणि संबंधित

0: कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात जाण्याची वेळच येणार नाही. घरबसल्या त्यांना ही सगळी कागदपत्रं मिळतील. महाभूमीसारख्या ऍपवरून सगळ्या गोष्टी त्यांना घरबसल्या मिळणार आहेत. पण मग माझी जमीन माझा हक्क या भावनेला अधिक बळ देण्यासाठी जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांमध्ये जर जागरूकता निर्माण करायची असेल तर याबाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत?
1: सो आता जर आपण एक पाहिलं की जमिनीची नोंदी आणि जमिनीच्या नक्षा आणि त्याचा पोझेशन हे तीन चार गोष्टी एवढी महत्वाची आहेत की यासाठी सुद्धा लोकांना आता विकेंद्री स्वरूपात ते माहिती भेटते. तर आता आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वातून आणि महसूल मंत्री महोदयाच्या व्हिजन पासून आपण एक महाभूमी स्टॅक असा एक एकत्रित सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म ते लॉन्च केलेले आहेत. आता जर आपण महाभूमी स्टॅक याच्या वरती गेलो तर तुम्हाला मोजणी पासून नोंदणी पर्यंत तुमचं अभिलेख पासून तुमच्या अधिकारापर्यंत हे सर्वच माहिती तुम्हाला आता एकत्र स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की अजूनही आमचं काम 100% संपलेले आहेत. आम्ही सांगतोय की 80% पर्यंत आपण त्या दिशेने पुढे गेलेलो आहोत. अजून आपला असं एक एम आहे की ज्या ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आज एखाद्या वेळीस एक कन्स्ट्रक्शन करायचं असेल तरीही तुम्हाला मेसूबाकडे यावं लागते. तुम्हाला नंतर तुमचा फ्लॅट झाला तर तुम्हाला मोजणी करायचं असेल तर तुम्हाला यावं लागते. हे सगळे सुद्धा आपण आता तंत्रज्ञानाच्या मार्फत एकत्रित करतो आहेत आणि ते सगळे सुद्धा तुम्हाला महाभूमीच्या स्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहेत.
0: सर, तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी नोंदी ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत. पण एक वेगळी गोष्ट अशी असते की जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना काही सोपी किंवा पारदर्शक अशी व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे, अशी काही सुविधा आहे का?
1: आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की अजूनही आपल्या जुन्या अभिलेखमध्ये जे दुरुस्त चूक राहिलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपण एक मोहीम काढतोय आणि इप्सिट आणि ई हक असं म्हणून आपण दोन पब्लिक डेटा एंट्री असं मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यासाठी जर तुमच्या अभिलेखामध्ये काही दुरुस्ती तुम्हाला करायचे असल्यास आणि सक्षम प्राधिकारी तहसीलदार म्हणा किंवा उपविभाग अधिकारी म्हणा याकडे तुम्हाला जायचे असल्यास तर तुम्हाला याच्या मार्फत आपली जी नोंद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकते. त्याच्या वरती हे निर्णय तुम्हाला देऊ शकते. आणि भविष्य काळामध्ये आम्ही अजून असं एक प्लॅन करतो आहे की हे जे म्युटेशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आहेत त्याच्यामध्ये एवढं वेळ ना लागता याची कालावधी सुद्धा कमी करून एआयच्या मार्फत त्यांना व्हॅलिडेट करून आपण ऑटो फेरफार ऑटो म्युटेशन हे घेऊ शकतो आहे का यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न चालू आहे. कदाचित दिवाळीच्या पर्यंत हे सुद्धा आपण फॅसिलिटी लॉन्च करू शकतो.
0: वा, श्रोते हो, जमिनीच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत असणं हे नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे या नोंदी अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. याविषयी दिलखुलास कार्यक्रमात आपण श्री शैलेश नवाल सर यांच्याशी संवाद साधत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा श्रोते हो, जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि डिजिटल सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेलं वंदना विटणकर यांचं हे भावगीत.
1: Hey.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
3: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: राम रतन BSc नर्सिंग कॉलेज भोकर इथं ANM GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94-236-57-002.
5: कैलासवासी लोकनेते माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर, प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय प्रांगण शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड इथं आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये पोटविकार, बालरोग, दंतरोग, त्वचारोग, हाडांचे आजार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ हे रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत. तसेच नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. हा भव्य कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी उत्तराखंड यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अतुलजी सावे, पालकमंत्री नांदेड यांच्यासह संत महंत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा या महाआरोग्य शिबिराचा कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. विनीत बालाजी माधवराव पाटील पांडागळे, माजी सभापती पंचायत समिती कंधार आणि समस्त गावकरी मंडळी शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड.
0: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजिराबाद नांदेड.
7: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
5: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्थ शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
7: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
5: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
7: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
5: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
7: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
8: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

श्रुते हो रुसवा? हा अगदी कधी लटका असतो, कधी खरंच मनातूनही असतो, पण हा रुसवा काढण्यासाठी कोणीही दोघांपैकी एकाने पुढाकार घेऊन तो रुसवा काढायची जर तयारी दाखवली तर खरंच परत प्रेमाला बहार येतो। हा रुसवा सोड सखे असं म्हणत म्हणत एकदा हास असंही म्हटलं जातं आणि यातूनच पुढे प्रेम फुलतं। अरुण दाते यांच्या स्वरात ज्योती बलिगा यांचं हे भावगीत, संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी। ऐकूया हे भावगीत।

श्रीधर फडके यांच्या स्वरात रोहिणी निनावे यांचं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनीच.

श्रोते हो, वेळाभावी हे गीत आपण ऐकू शकत नाही आहात, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आणि ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया तलत अजीज यांच्या स्वरात सूरज सनीम यांची ही गझल. संगीत दिलं आहे ललित सेन यांनी.

अदनान समी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं समीर यांचं हे अल्बम गीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: पाहत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या यूसीआय रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं जिल्हे तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव लोकांशी झालेला संवाद अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरील 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत तर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 सीसीटीव्ही कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सी बी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्ज यांनी न्यूयॉर्कमध्ये दुसऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% शून्य टक्के तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असलेल्या अर्थव्यवस्थेच्या भूमिकेतून जगाशी व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी वाटाघाटी करत आहे. विविध क्षेत्रात भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं 13व्या PAFI वार्षिक फोरममध्ये सांगितलं. भारत आज जगाशी 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून वाटाघाटी करत आहे तर क्रयशक्तीच्या आधारावर ही अर्थव्यवस्था सुमारे 20 लाख कोटी डॉलरची आहे. त्यामुळे ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते असंही गोयल यांनी नमूद केलं. खासगी क्षेत्रामार्फत अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा तिसरा देश ठरल्याचं तसंच 120 अधिक युनिकॉर्नसह भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचंही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं. दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात एनॉलॉग या श्रेणी अंतर्गत आधीच परवाना प्राप्त किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांनी त्यांचं नामकरण, लेबलिंग किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI म्हटलं आहे. पनीर म्हणून एनॉलॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी 0MK इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अतिकमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा, परिवर्तन, कार्बन उत्सर्जन, अणुऊर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली. तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारताला प्रथम सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण

0: झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या युसीआय काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32:50 तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू, विशाल थेनरसू, विद्यारामराज आणि मनु टी एस यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या यूसीआय रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम.

गझल गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांच्या स्वरात शाहिद कबीर यांची ही गझल. संगीत दिलं आहे जगजीत सिंग यांनीच.

0: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
2: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर. मोबाईल 94-236-57-002.
3: कैलासवासी लोकनेते माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय प्रांगण शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड इथं आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये पोटविकार बालरोग दंतरोग त्वचारोग हाडांचे आजार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ हे रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत. तसेच नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. हा भव्य कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी उत्तराखंड यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अतुलजी सावे पालकमंत्री नांदेड यांच्यासह संत महंत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा या महाआरोग्य शिबिराचा कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. विनीत बालाजी माधवराव पाटील पांडागळे माजी सभापती पंचायत समिती कंधार आणि समस्त गावकरी मंडळी शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं

0: कधी संपेल देवा, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

गझल गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया भूपेंद्र सिंग यांच्या स्वरात मोहिंदर देलवी यांची ही गझल. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण सकाळी 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प.

श्रोते हो, आज अनंत चतुर्दशी. 10 दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे होते. या 10 दिवसानंतर गणपती विसर्जन म्हणजे अगदी बालकांच्या डोळ्यात पाणी आणणारा, तसंच मोठ्यांनाही हळव करणारा हा क्षण. आपल्याकडे अगदी 10 दिवसाच आपण त्यांची केलेली आरती पूजा आणि त्याच्यासोबत झालेले अनेक संवाद, कधी दुःखाचे कधी सुखाचे क्षण आपणही त्याच्यासोबत बोललेलो आहोत. आणि बघता बघता गणपती विसर्जन आलेही. घरी किंवा मंडपात 10 दिवस गणपती आपला असतो आणि त्यानंतर त्याला निरोप देण्याचा क्षण येतो. या परंपरेमागे काही महत्वाची आध्यात्मिक, पौराणिक आणि तात्विक कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे निसर्गाचे चक्र आणि मातीचे विसर्जन, मातीचे गणपतीचे विसर्जन. गणपतीची ही मूर्ती प्रामुख्याने पृथ्वीवरील मातीपासून बनविली जाते. पूजानंतर ही मूर्ती पुन्हा पाण्यात विसर्जन केली जाते, जेणेकरून ती माती पुन्हा निसर्गात विलीन होऊन जाईल. यातून शिकायला काय मिळतं बरं? तर मानवी शरीर आणि सर्व सृष्टी ही निसर्गातून आली आणि परत निसर्गातच विलीन होणार आहे, पण तरीही हा क्षण आपल्याला हळव करून जातो. याच गणपतीचे गीत ऐकूया. अग्निपथ या चित्रपटातील SP बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलं आहे. तर गीत आहे आनंद बक्षी यांचं.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोते हो, पौराणिक कथेनुसार गणेशोत्सवाच्या काळामध्ये बाप्पा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतात आणि उत्सव संपल्यानंतर पुन्हा आपल्या दिव्य लोकात परत जातात. विसर्जन म्हणजे हा परतीचा प्रवास. अलिप्तता, अनासक्तीचा संदेश आपल्याला यातून शिकायला मिळतो. जगात कोणतीही गोष्ट असतो ती स्थायी नाही. सुख असो किंवा दुःख, प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन जरी केले तरी त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत असतो. आपण विचार केला तर हा एक आध्यात्मिक भाव आहे, पण तरीही शिकवण मात्र खूप मोठी आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेखबर या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि ए हरिहरन यांच्या स्वरातील देव कोहली यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: गणपती बाप्पांच्या ह्या 10 दिवसांची एक पौराणिक आख्यायिका आहे. त्यानुसार महर्षी व्यासांनी महाभारत लिहिताना गणपती बाप्पाला सलग 10 दिवस लेखन करण्यास सांगितलं.

आणि या सलग लिखाणामुळे गणपतीचं शरीर खूप तापले आणि ह्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना थंड पाण्यात बसवले गेले. तेव्हापासून ही विसर्जनाची परंपरा सुरू झाली असेही मानले जाते. थोडक्यात काय तर सर्वच गोष्टींसाठी बाप्पाला आपण साकडं घालतो. आपण आत्ताही जे गीता ऐकत आहात त्याहीनुसार गणपती बाप्पाला अनेक गोष्टींसाठी साकडं घातलं जातं, कधी शिक्षणासाठी, कधी कलेसाठी, तर बालकांचं कधी कधी माझा मित्र म्हणून ये असंही म्हणण्यासाठी. असा हा बाप्पा सर्वांच्या आवडीचा लाडका आणि नियमित सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा असंही मानला जातो. ऐकूया याच बाप्पाचं कालचक्र या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. संगीत दिलं आहे विजय वतालवी यांनी.

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी।

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपण बाप्पाला निरोप देण्यासाठी जातो. पण गणपती विसर्जन करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी पाण्यात जास्त खोलवर जाऊ नका. तसेही आजकाल बऱ्याच ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे, तिथेच गणपतीचे विसर्जन करा. नदीच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी आपल्याला अंदाज येत नाही, त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या पलीकडील पाण्यात जाऊ नका. लहान मुलांची विशेषतः काळजी घ्या. गर्दीमध्ये आणि पाण्याच्या ठिकाणी लहान मुलांना एकटे सोडू नका. त्यांचा हात धरून व्यवस्थित लाईफगार्डच्या

करू नका. त्यांचा हात धरून व्यवस्थित लाईफगार्डच्या सूचनांचे पालन करा. अनेक जीवरक्षक आणि पोलीस आपल्याला सूचना देत असतात, त्याचेही काटेकोरपणे पालन करा. गणपती शक्यतो पर्यावरणपूरक असावा असाच वापरायचा. आपल्या घरी आणताना बाप्पालाही नंतर त्रास होऊ नये याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. श्रोतेहो या सूचनांसोबत ऐकूया साहस या चित्रपटातील बाप्पी लहरी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, हे बाप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं साहस या चित्रपटातील गीत.

बाप्पाला सर्वांच्या मनात प्रेम, त्याच्याबद्दलची असणारी आस्था वाढीस लागू दे असा आशीर्वाद मागूया. आणि या विचारासहितच आजचा गीतशिल्प हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो, आज गणपतीचे विसर्जन करताना मूर्तीवरील प्लास्टिक, थर्माकोल, हार, फुलं इत्यादी निर्माल्य काढून ठेवून मगच विसर्जन करा. गर्दी आणि व्यवस्थापन शिस्त पाळा. विसर्जन घाटावर काही गडबड किंवा ढकलाढकली होणार नाही याची काळजी घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका, गोंधळ उडू देऊ नका. आपत्कालीन परिस्थिती आलीच तर पोलिसांशी संपर्क साधा आणि

एफएम बँड 101 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखिका आशा बगे, अभिवाचक स्वर आहे जयश्री पुराणिक यांचा. आज याचा 96 भाग आपण ऐकणार आहोत.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी। ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन।
1: मैथिली गोरेगावच्या संजयच्या घरी पोचली तो संजयची बायको तेवढी घरी होती। आत्याला नानावटीत हलवलं होतं। खूप जास्त आहे का? हो, तसंही घरी त्यांचं करणंही होत नाहीच। जेवून घ्या तुम्ही, आराम करा, सकाळी जाऊ भेटायला, संजयची बायको म्हणाली। मी विमानातच जेवले, हॉस्पिटलमध्ये आत्याजवळच थांबीन मी रात्री। थकला असाल, विमानाचा प्रवास कसला थकवा। तुम्ही या फ्लॅटमध्ये कधी आला नाहीत ना? आले आहे ना, गोपाळराव गेले तेव्हा, ती म्हणाली। पण मुंबईला असंच खूप वर्षांनी येत आहात ना? हो, खूपच वर्षांनी। ती नानावटीत पोचली। आत्या बरीच आजारी होती, पण तिनं मैथिलीला चांगलं ओळखलं, जवळ बसवलं, मग थोड्या वेळानं एक एक सुरू केलं। तू विमानानं आलीस ना? हो आत्या। अंशुमनची बायको कशी आहे? चांगली आहे। तू लग्नाला बोलवलंच नाहीस? कुणालाच बोलवलं नाही आत्या, साधंच लग्न केलं। तुझ्यासारखं? हो। हट्टी आहेस बाई, पण तुला तुझे हट्ट निभावता आले। प्रोफेसर कसे आहेत? ठीक। त्यांची मुलगी? तीही ठीकच। काळ सरतो ग, पण आपल्याला आपल्या मनातली माणसं भेटत नाहीत। तू बरी हिंमत केलीस। आत्या म्हणत होती सर्वांसमोर, ते मैथिलीलाच तेवढं समजलं। तिचं बोलणं अस्पष्टच होतं। मैथिलीनं आत्याचा हात हातात घेतला। कोपरापर्यंत घरंगळून आलेल्या सोन्याच्या बांगड्या मैथिलीनंच तिला दिलेल्या। आत्याच्या आजूबाजूला उदय, त्याची बायको, संजू, बीना, बीनाचा नवरा, गुड्डी सगळे होते। या माणसांशी तिचा काय संबंध होता? तो तिचा भूतकाळ होता। तो तिचा वर्तमानही झाला असता, पण आता या क्षीण काटकुळ्या झालेल्या स्त्रीनं तो बाजूला ढकलला। आपला सगळा विरोध एकवटून बाजूला केला। आजूबाजूच्या खोट्या खऱ्याच्या अगणित मिश्रणातील ही एक अत्यंत खरी अशी बाई। मैथिलीच्या डोळ्यात एक अनावर आवेगानं पाणी झालं। दुसऱ्या दिवशी आत्या बरी होती। तिसऱ्या दिवशी ती मोठमोठ्यानं हकास मारू लागली। ती नावं कुणाच्या ओळखीची नव्हतीच। मध्येच विश्रा म्हणाली एकदा, मध्येच काही वेगळीच नावं घेतली। हरिभाऊ, हरिभाऊ हे नाव ती वारंवार घेत होती। जवळ जाऊन विचारलं, कुणाला हाक मारते सात्या, काय हवंय? तर काही नाही म्हणायची। जी हाक मारायची त्या हकेत जो जोर होता तो तिच्या क्षीण कुडीतला नव्हताच। दुपारी 12 तर तिनं सुरूच केलं। अरे वनमाळी, वनमाळी, जोर जोरानच, एकदमच, ऐकवेच ना। जवळ जाऊन विचारलं तर पुन्हा काही नाही म्हणायची। 2 वाजेपर्यंत

वनमाळी, अरे वनमाळी, हरिभाऊ, अहो हरिभाऊ, वनमाळी वनमाळी, हरिभाऊ वनमाळी, अशा हाका देत ती हळूहळू थांबली, थकली. तीनला तिचा श्वास थांबला. त्यापूर्वीचा अखेरचा शब्द वनमाळी हाच होता. ज्याला कुणाला ती हाक मारत होती तो या तीरावरचा नसेलही मैथिलीला वाटलं. कदाचित इकडचं आणि तिकडचं असं काही या संधिकाली एकत्रित होऊन गेलं असेल. संगमात गंगा यमुना वेगळ्या उरत नाहीत तसे, कृष्णा कोयना एकत्र होत असतील तसं.

आत्या गेली त्याच उतरत्या दुपारी हे शहर भडकून उठलं. कुणी पलित्यानं पेटून द्यावं तसंच. कोण, का, कशासाठी, कुठं, या शब्दांना काही अर्थ उरू नयेत असंच. बॉम्बस्फोट झाले. आत्याचा जाण्याचा दिवस आणि हा दिवस एकत्र आला एखाद्या अशुभ दुष्ट योगासारखाच. आत्याचा मृतदेह घरी नेता येईनाच. घरचे लोक घरीच आणि हॉस्पिटलचे हॉस्पिटललाच. आयुष्यभर सत्वानं जगलेल्या त्या स्वाभिमानी स्त्रीचा मृत्यू असा केविलवाणा झाला. एका अर्थानं आत्याचं मरण असं गाजूनही गेलं. मुंबईला प्रचंड दंगल उसळली होती. बस जाळत होते. कशाकरता? हा वणवा काय माणसाच्या अंतस्थ सत्वाकरता पेटून उठला होता? एक जुना शहारा अंगावर आला. बर्ड्स, नेहमीचे तारांवर कंपाऊंडवर बसणारे निरुपद्रवी वाटणारे पक्षी, कावळ्यांसारखे दिसणारे, फक्त उडणं आणि चाराशुद्ध माहीत असणारे, आता मात्र हिंस्त्र झालेले, गावच्या गाव बेचेराग करून टाकलेले, कुठंतरी आत लपून राहिलेली ती अमानुष क्रूरता. शाळेतून घरी परतायची असलेली मुलं, कामावरून घरी जायचे असलेले लोक, कुणाचा मृत्यू, कुणाचा जन्म आणि मध्ये हे क्रूर तांडव, वाटा अडवून हे सगळं धर्माच्या नावाखाली. धर्म, धर्म हा असा असतो? धर्म ही तर एकाला दुसऱ्याजवळ घेऊन जाणारी जवळची वाट. धर्म कुणाला असा बेचिराग कसा करू शकेल? तसं हे शहर मैथिलीला कधी आवडलं नव्हतंच, आपलं नव्हतं वाटलं कधी, आपलं वाटावं असं मनातही कधी बसलं नव्हतंच. पण ते हे असंही नव्हतं. ते आत्ममग्न असेल पण सौम्य होतं. जवळजवळ पहाटेपर्यंत धावून पुन्हा पहाटेला सुरू होणाऱ्या त्या एरझऱ्या इतक्या निरर्थक नव्हत्या झालेल्या. सकाळी घरून निघालेला माणूस पेटलेल्या घनगोरीत असा नाहीसाच होत नव्हता. त्याच्या जाण्यायेण्याच्या वेळा वाटा निश्चित होत्या. हे शहर कधी इतकं स्फोटक, धुमसलेलं, दबा धरून अंगावर धावून येणारही नव्हतंच. माणसाचं सामान्य जगणं तर इथं नेहमीच अबाधित होतं. माणसाला जगवणारं आणि जगायला लावणारं हे शहर, हे असं कधी झालं? आत्या रात्रभर हॉस्पिटललाच होती. सकाळी 10 वाजता तिला नेलं, तेही सरळ विद्युतदाहिनीवरच. शास्त्रापुरतंही घरी टेकून नेता आलं नाहीच. आणि आत्या तरी कुठं या घराबिराला जखडून होती?

मित्रासरांचे डोळे आता पूर्ण अधूत झाले होते. वाचन एकदम बंद होऊन गेलं. पण त्यांच्या कॉलनीच्या आवारात आपलं आपण फिरता येत होतं त्यांना. कुणावरही अवलंबून राहत नव्हते ते. वेळ जात नसेल ना सर, ती बोलून गेली. असं होत नाही, इतके दिवस जे वाचत आलो ना ते आठवत राहतो. एक लेखनिक पण ठेवलाय, तो रोज येतो संध्याकाळी. काय लिहिता? शेलेच पुन्हा नव्यानं वेगळा समोर येतोय. डोळे बंद आहेत म्हणून. अँड मैथिली, आय एम रिअली एन्जॉईंग इट. सर मग बराच वेळ शेलेबद्दल बोलतच राहिले.

0: टिक्का सरांकडून कीर्तीचा पत्ता घेऊन मैथिली कीर्तीकडे गेली. ती स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहत होती, एकटीच. मुलीचं लग्न झालं होतं तिच्या. आत्या गेली म्हणून आले, मैथिलीनं सांगितलं. आत्या गेली? तू कशी आहेस? ठीक. आता काही संघर्ष नाहीतच. डॉक्टरांनी मागच दुसरं लग्न केलं. हो, मला काही फरक नाही पडला. आई माग लागली तू पण लग्न कर म्हणून. मला नव्हतंच करायचं. हो ग, आपल्याला कळतं कीर्ती, आपल्याला काय हवंय ते. पण ते कळण्यासाठी इतकी वर्ष द्यावी लागतात मैथिली. मिलिंद पण आला आहे, कीर्तीनं सांगितलं. हो, कसा? दादांचं हार्टचं ऑपरेशन होतं. कसं झालं? आता चांगले आहेत दादा. मिलिंदला भेटायचं आहे? नाही, नको, नकोच ग. चेतन भेटला? हो, मिलिंद अन तो जेवायला आले होते माझ्याकडं. त्याचा पिक्चर पाहिलास? चांगला आहे अगं, वेगळा आहे. हो, पण इथं कुणाला नाही आवडला मुंबईत. तू थांब ना, मी चेतन आहे का बघते. नाही ग, मला जायलाच हवं, 7 ची फ्लाईट आहे. मैथिली उठलीच.
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आताच आपण ऐकलं. अभिवाचक सर होता जयश्री पुनर्णिक यांचं. आज याचा 96 भाग आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार श्रोतेहो, लोकजागर श्रोतेहो, लोकजागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। रसिक श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात सरोज दिकंटवार यांचं काव्यवाचन।
1: तर श्रोतेहो, आज आपण विक्राळी पाऊस या कवितेत पावसाचे अत्यंत भयानक रौद्र आणि विनाशकारी रूप मांडले आहे। सामान्यतः पाऊस म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर सुखद गारवा आल्हाददायक वातावरण निर्माण होते आणि सृष्टीचे सौंदर्य येते, परंतु जेव्हा हाच पाऊस अतिवृष्टीचे रूप धारण करतो तेव्हा तो निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे अतोनात नुकसान करतो। या कवितेत ढगांचा प्रचंड कडकडाट, विजांचा थरकाप आणि धोधो कोसळणारा पाऊस यांचे जिवंत वर्णन केलेले आहे। तर ऐकवीत आहोत विक्राळी पाऊस। विक्राळी पाऊस कोसळला, नभ झाले काळे कुट्ट, नद्या नाले दुथडे भरले, वाहू लागले अविरत, घर शेती वाटा साऱ्या पाण्याखाली गेल्या, आशेच्या हिरव्या स्वप्नांना पुरांच्या लाटा भिडल्या, निसर्गाचे रौद्र रूप पाहून मन झाले व्याकुळ, संकटाशी लढण्याचीच आता उरली नवी भूल, आता उरली नवी भूल, मेघांच्या गर्जनेने दाही दिशा दणाणल्या, मेघांच्या गर्जनेने दाही दिशा दणाणल्या, विजांच्या कडकडाटाने रात्रही थरथरल्या, वादळाच्या झंझावाताने वृक्ष सारे कोसळले, गावागावात भीतीचे सावट दाटून आले, शेतकऱ्यांच्या कष्टांची पिके पुरात वाहून गेली, हिरवीगार शिवार क्षणात उजाड बनून गेली, जनावरांचा आक्रोश डोळ्यात अश्रू दाटले, उद्ध्वस्त संसार पाहून हृदयही हेलावले, लहानग्यांचे हसू हरवले, शाळा पाण्यात बुडाल्या, रस्ते पूल घरे संकटात सापडल्या, एकमेकांना मदतीचा हात माणसांनी दिला, मानवतेचा खरा दीप त्या अंधारात उजळला, पाऊस हा जीवनदाता पण मर्यादा ओलांडू नये, निसर्गाशी मैत्री करून त्याचे संतुलन जपावे, झाडे लावू पर्यावरणाचे रक्षण करू सारे, तेव्हाच सुरक्षित राहतील आपले उद्याचे वारे। आभासी जीवन ही कविता आजच्या आधुनिक युगातील मानवी जीवनशैलीवर आणि बदलत्या मानसिकतेवर भाष्य करणारी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रबोधनात्मक कविता आहे। ऐकवीत आहोत आभासी जीवनावरील कविता। या कवितेचा मुख्य उद्देश तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे माणसाच्या मूळ स्वभावात आणि नात्यांमध्ये होत असलेला बदल दाखवून देणे हा आहे। तर ऐकूया आभासी जीवन। आभासी जगाच्या पडद्याआड हरवले आजचे जीवन, हातात मोबाईल असूनही दूर गेले आपले पण, हजारो चेहरे भेटतात पण मनाशी संवाद नाही, क्षणोक्षणी जगतो आभास वास्तवाला वेळच नाही, जग जवळ आले म्हणताना माणूस माणसापासून दूर, आभासी जीवनाच्या गर्दीत हरवला भावनांचा सूर, सकाळ उगवते मोबाईलच्या चमकत्या प्रकाशात, रात्र सरते संदेशाच्या अंतहीन प्रवाहात, हसरे फोटो सांगतात सुख, मन मात्र असते उदास, दिसणाऱ्या जगण्यामागे लपलेला असतो तो आभास। आभासी जगाच्या पडद्याआड हरवले आजचे जीवन, हातात मोबाईल असूनही दूर गेले आपले पण, हजारो चेहरे भेटतात पण मनाशी संवाद नाही, क्षणोक्षणी जगतो आभास वास्तवाला वेळ नाही, जग जवळ आले म्हणताना माणूस माणसापासून दूर, आभासी जीवनाच्या गर्दीत हरवला माणसांचा सूर, हरवला भावनांचा सूर, मित्राची संख्या वाढली मैत्री मात्र कमी झाली, एकाच घरातील माणसेही वेगवेगळ्या जगात रमली, आई वडिलांच्या प्रेमाला दिली स्क्रीनने जागा, जवळ असूनही मनामध्ये वाढत गेला दुरावा, आभासी जगाच्या पडद्याआड हरवले आजचे जीवन, हातात मोबाईल असूनही दूर गेले आपले पण, हजारो चेहरे भेटतात पण मनाशी संवाद नाही, क्षणोक्षणी जगतो आभास वास्तवाला वेळच नाही, जग जवळ आले म्हणताना माणूस माणसापासून दूर, आभासी जीवनाच्या गर्दीत हरवला भावनांचा सूर, ज्ञानाचा सागर खुलला जग झाले हताश, तंत्रज्ञानाने नवी दिशा दिली जीवनाच्या वाटेत, शिक्षण संवाद प्रगतीला मिळाली नवी गती, पण वापराची मर्यादा हरवली तर वाढते मनाची अस्वस्थता किती, आभासी जगाच्या पडद्याआड हरवले आजचे जीवन, आभासी जगाच्या

च्या पडद्याआड हरवले आजचे जीवन, हातात मोबाईल असूनही दूर गेले आपले पण, हजारो चेहरे भेटतात पण मनाशी संवाद नाही, क्षणोक्षणी जगतो आभास, वास्तवाला वेळच नाही, जग जवळ आले म्हणताना माणूस माणसापासून दूर, आभासी जीवनाच्या गर्दीत हरवला भावनांचा सूर। तंत्रज्ञान असावे साथी, जीवनाचा मालक नव्हे, स्क्रीन पलीकडची जगणे कधीच विसरू नये, नाती जपूया मनापासून, संवाद ठेवू जिवंत, नाती जपूया मनापासून, संवाद ठेवू जिवंत, आभासी जगासोबतच वास्तवही करूया समृद्ध, मोबाईल हातात राहू दे पण माणूस मनात राहू दे, मोबाईल हातात राहू दे पण माणूस मनात राहू दे, आभासी जीवनाच्या पलीकडे खरे जीवन फुलू दे, खरे जीवन फुलू दे, आभासी जगाच्या पडद्याआड हरवले आजचे जीवन, हातात मोबाईल असूनही दूर गेले आपले पण, हजारो चेहरे भेटतात पण मनाशी संवाद नाही, क्षणोक्षणी जगतो आभास, वास्तवाला वेळच नाही, जग जवळ आले म्हणताना माणूस माणसापासून दूर, आभासी जीवनाच्या गर्दीत हरवला भावनांचा सूर। महापुरांच्या झळा ही कविता निसर्गाचा प्रकोप दर्शवणारी एक अत्यंत संवेदनशील रचना आहे। या कवितेत महापुराचे हुबेहूब वर्णन करण्यात आले असून होणारी भीषण परिस्थिती, माणसांची होणारी घालमेल आणि निसर्गापुढे मानवाचे असहाय्य होणे याचे वास्तवाशी चित्रण मांडलेले आहे। तर ऐकूया महापुरांच्या झळा ही कविता। महापुरांच्या लाटांनी आभासी जग हादरले, मोबाईलच्या पडद्यावरचे सारे जगणे फिके पडले, नाती होती ऑनलाईन पण हात मात्र शोधत होते हात, नाती होती ऑनलाईन पण हात मात्र शोधत होते हात, संकटाच्या या काळामध्ये माणूसच ठरला माणसाची साथ, पुराच्या पाण्याने शिकविले जीवनाचे खरे भान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान, क्षणात वाढले पाणी घरांचे झाले बेट, डोळ्यांसमोर वाहू लागली कष्टांची सारी पेट, मदतीसाठी हाक दिली स्क्रीन राहिली दूर, शेजाऱ्याने पुढे केले हात माणुसकीचा उमटला सूर, महापुरांच्या लाटांनी आभासी जग हादरले, मोबाईलच्या पडद्यावरचे सारे जगणे फिके पडले, नाती होती ऑनलाईन पण हात मात्र शोधत होते हात, संकटाच्या त्या काळामध्ये माणूसच ठरला माणसाची साथ, पुराच्या पाण्याने शिकवले जीवनाचे खरे भान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान, फोटो संदेश पोस्ट साऱ्या पाण्यात झाल्या विरून, जिवंत माणसांची किंमत कळली संकटातून, केल्या जीवांसाठी कुणी अन्नाची दोरी आणली, कुणी औषधे, कुणी वस्त्रे, कुणी मदतीची नौका पाठवली, भुकेल्या जीवांसाठी कुणी अन्नाची दोरी आणली, कुणी औषधे, कुणी वस्त्रे, कुणी मदतीची नौका पाठवली, महापुराच्या लाटांनी आभासी जग हादरले, मोबाईलच्या पडद्यावरचे सारे जगणे फिके पडले, नाती होती ऑनलाईन पण हात मात्र शोधत होते हात, संकटाच्या या काळामध्ये माणूसच ठरला माणसांची साथ, पुरांच्या पाण्याने शिकवले जीवनाचे खरे भान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान, ज्यांना रोज भेटत नव्हतो ते धावून आले दारी, अनामिक हाताने दिली मदतीची साथ भारी, ज्यांना रोज भेटत नव्हतो ते धावून आले दारी, अनामिक हातांनी दिली मदतीची साथ भारी, जात पात भाषा विसरून सारे एकत्र उभे राहिले, पुरांच्या तांडवातही माणुसकीचे दीप तेवत राहिले, पुरांच्या तांडवातही माणुसकीचे दीप तेवत राहिले, महापुरांच्या लाटांनी आभासी जग हादरले, मोबाईलच्या पडद्यावरचे सारे जगणे फिके पडले, नाती होती ऑनलाईन पण हात मात्र शोधत होते हात, संकटाच्या या काळामध्ये माणूसच ठरला माणसांची खरी साथ, पुराच्या पाण्याने शिकवले जीवनांचे खरे भान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान, पूर ओसरला तरी मनात राहिल्या खुणा, आभासी जगण्यापेक्षा आपल्या पाहिजेत माणसांच्या वेदना, तंत्रज्ञान असू दे सोबत पण नाती राहू दे जिवंत, माणुसकीच्या आधारानेच जीवन होईल खऱ्या अर्थाने समृद्ध, महापुराने दिला धडा विसरू नये कधीच आपण, आभासी नव्हे माणुसकीतच खरे आहे सुंदर जीवन, आभासी नव्हे माणुसकीतच आहे खरे सुंदर जीवन, महापुरांच्या लाटांनी आभासी जग हादरले, महापुराच्या लाटांनी आभासी जग हादरले, मोबाईलच्या पडद्यावरचे सारे जगणे फिके पडले, नाती होती ऑनलाईन पण हात मात्र शोधत होते हात, संकटाच्या या काळामध्ये माणूसच ठरला माणसाची साथ, पुराच्या पाण्याने शिकवले जीवनांचे खरे भान, आभासी जगापेक्षा श्रेष्ठ असते माणुसकीचे नाते महान। शून्यातील विश्व। तर या शून्यातील विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय, हा महत्वाचा आणि प्रेरणादायी संदेश देणारी ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी कविता आहे। तर ऐकूया शून्यातील विश्व। शून्यातून उभे केलेले विश्व क्षणात गेले वाहून, महापुरांच्या लाटांनी घेतले सारे स्वप्न कवटाळून, आभासी जगाच्या पडद्यावर कितीही रंग भरले, पुराच्या एका तडख्याने वास्तवाचे चेहरे समोर आले,
हातात होता मोबाईल पण हात शोधत होते हात माणुसकीच्या उभेशिवाय अपुरीच वाटली प्रत्येकाची साथ कष्टांनी बांधले घरटे

0: आशांनी सजविले अंगण, क्षणात पाण्याखाली गेले वर्षानुवर्षाचे जीवन. कष्टांनी बांधले घरटे, अशांनी सजविले अंगण, क्षणात पाण्याखाली गेले वर्षानुवर्षाचे जीवन. कागदावरील आठवणी, संसार, वस्तू सारे वाहिले, उरल्या फक्त डोळ्यात अश्रू आणि मनात राहिले प्रश्न. शून्यातून उभे केलेले विश्व क्षणात वाहून गेले. महापुराच्या लाटांनी घेतले सारे स्वप्न कवटाळून आभासी जगाच्या पडद्यावर कितीही रंग भरले, आभासी जगाच्या पडद्यावर कितीही रंग भरले, पुराच्या एका तळाख्याने वास्तवाचे चेहरे समोर आले. हातात होता मोबाईल, पण हात सदत होता हात, माणुसकीच्या उभेशिवाय अपुरीच वाटली प्रत्येक साथ. ऑनलाईन नाती होती, संदेशाची होती गर्दी, पण संकट आले तेव्हा जाणवली प्रत्यक्ष माणसाची उणीव खरी. शेजाऱ्याने दिला आधार, अनोळखी धावून आला. शेजाऱ्याने दिला आधार, अनोळखी धावून आला. पुराच्या काळोख्यात माणुसकीचा दावा तेवत राहिला, तेवत राहिला. शून्यातून उभे केलेले विश्व, शून्यातून उभे केलेले विश्व क्षणात गेले वाहून. महापुराच्या लाटांनी घेतले सारे स्वप्न कवटाळून. आभासी जगाच्या पडद्यावर कितीही रंग भरले, पुराच्या एका तळाख्याने वास्तवाचे चेहरे समोर आले. हातात होता मोबाईल, पण हात शोधत होता हात, व माणुसकीच्या उभेशिवाय अपुरीच वाटली प्रत्येक साथ. पूर ओसरला, पण शिकवण मनामध्ये खोल राहिली. पूर ओसरला, पण शिकवण मनामध्ये खोल राहिली. आभासी जगण्यापेक्षा माणुसकीची किंमत कळली. शून्यातून पुन्हा उभे राहू, शून्यातून पुन्हा उभे राहू, नवी स्वप्ने घेऊन वास्तवाच्या मातीत जगूया. माणसांचा माणूस देऊन तंत्रज्ञान असू दे साथी, पण नाती राहू दे जिवंत. तंत्रज्ञान असू दे साथी, पण नाती राहू दे जिवंत. माणुसकीच्या आधारावरच विश्व होईल पुन्हा समृद्ध, विश्व होईल पुन्हा समृद्ध. शून्यातून उभे केलेले विश्व क्षणात गेले वाहून. महापुरांच्या लाटांनी घेतले सारे स्वप्न कवटाळून. आभासी जगाच्या पडद्यावर कितीही रंग भरले, पुराच्या एका तळाख्याने वास्तवाचे चेहरे समोर आले. हातात होता मोबाईल, पण हात शोधत होता हात, माणुसकीच्या उभेशिवाय अपुरीच वाटली प्रत्येक साथ. आता ऐकूया शून्यात उरलेले बाबा. ही कविता वडिलांच्या आयुष्यातील अदृश्य संघर्ष आणि त्यांचे एकाकीपण, सोसलेल्या कष्टांचे अत्यंत भावस्पर्शी चित्रण करणारी कविता आहे. आईचे प्रेम जसे उघडपणे दिसते, तसे वडिलांचे प्रेम आणि अस्तित्व अनेकदा पडद्यामागे शांत उभे असते. स्वतःचे अस्तित्व विसरून गेलेल्या आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकी म्हणजेच शून्यात झालेल्या वडिलांची व्यथा मांडली आहे. तर ऐकूया शून्यात उरलेले बाबा. महापुराणे वाहून नेले अंगण, घर आणि संसार. महापुराणे वाहून नेले घर आणि संसार, पण बाबांच्या आठवणींना नाही आला पुरांचा विचार. आभासी जगाच्या गर्दीतही जाणवला मनाचा अंधार. स्क्रीनवर चेहरे हजार, तरी आपलेपणाचा ठाव नाही. बाबांच्या सावलीसारखी ऊब या जगात दुसरी कुठेच नाही. बाबांच्या सावलीसारखी ऊब या जगात दुसरी कुठेच नाही. बाबा होते तेव्हा घराला घर पण होते. बाबा होते तेव्हा घराला घर पण होते. त्यांच्या शब्दात जगण्याचे बळ आणि स्वप्नांना पंख होते. कपाळावरच्या आठ्यांतही माझ्यासाठी मायेचा सागर होता. माझ्या प्रत्येक पडझडीत उभा राहणारा तोच एक आधार होता. आज दार उघडे आहे, पण आत येणारी हाक नाही. आज दार उघडे आहे, पण आत येणारी हाक नाही. भिंती तशाच उभ्या आहेत, फक्त बाबांची चाहूल नाही, फक्त बाबांची चाहूल नाही. महापुराने वाहून नेले अंगण, घर आणि संसार, पण बाबांच्या आठवणींना नाही आला पुरांचा वार. आभासी जगाच्या गर्दीतही जाणवला मनाचा अंधार. स्क्रीनवर चेहरे हजार, तरी आपलेपणाचा ठाव नाही. बाबांच्या सावलीसारखी ऊब या जगात कुठेच नाही, दुसरी कुठेच नाही. पुरांच्या पाण्याने वस्तू नेल्या, आठवणी मात्र राहिल्या. कष्टाने जपलेल्या वर्षाच्या खुणा क्षणात वाहून गेल्या. फोटो गेले, कागद गेले, संसाराची गेली चिन्हे. फोटो गेले, कागद गेले, संसाराची चिन्हे गेली, पण बाबांनी दिलेली शिकवण मनाच्या मातीमध्ये रुजली. महापुराणे वाहून नेले अंगण, घर आणि संसार, पण बाबांच्या आठवणींना नाही आला पुरांचा वार. स्क्रीनवर चेहरे हजार, तरी आपलेपणाचा ठाव नाही. बाबांच्या सावलीसारखी ऊब या जगात दुसरी कुठेच नाही, दुसरी कुठेच नाही. आता शून्यातून पुन्हा एक विश्व उभारायचे आहे. बाबांच्या स्वप्नांना माझ्या जगण्यात आकार द्यायचा आहे. पुरांच्या जखमा घेऊनही पाऊल पुढे टाकायचे. त्यांनी शिकवलेल्या सत्याच्या वाटेवर आयुष्य चालवायचे. आभासी प्रकाशापेक्षा मनातला दिवा जपायचा आहे. आभासी प्रकाशापेक्षा मनातला दिवा जपायचा आहे. बाबा नसले तरी त्यांच्या संस्कारातून त्यांना जगवायचे आहे, त्यांना जगवायचे आहे.
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये सरोज दिकंटवार यांचं काव्यवाचन ऐकलं.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं, आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.
1: लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मनीषा पाठक मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नेहमीप्रमाणे आपली पत्रही भरपूर आहेत आणि पत्रात गीतही खूप सुंदर सुचवलेली आहेत. त्यातलीच काही पत्र आम्ही आज निवडलेली आहेत. तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉन या चित्रपटातील गीत. गायक स्वर आहे शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचं. जावेद अख्तर यांचं गीत आहे तर संगीत लाभलं आहे शंकर एहसान लॉय यांचं. आणि या पत्राला पसंती करणारे श्रोते आहेत. पत्र पसंती आहे संघमित्र रेडिओ श्रोता संघ, पोफळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांचं. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांचंही आहे. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकांक्षा, रश्मी, संजना आणि समस्त पहिलवान परिवार, थोरात परिवार यांचंही आहे. याच गीताला श्रोते पसंती करणारे श्रोते आहेत. कात्रज पुण्याहून महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे, इचलकरंजीवरून वसंतजी, प्रमोद आणि समस्त हजारे परिवार यांचं. चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून नारायणभाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता, संजना, गणेश, कार्तिक, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी आणि देविका चौधरी या श्रोत्यांनीही डॉन या चित्रपटातील गीताला पसंती गवली. यासोबतच आहे पटेल नगर मालोट इथून डॉ रमेश कुमार जाजोरिया, गीताराणी, गगनदीप, बेबी आरजू आणि समस्त जाजोरिया परिवार यांचं. ऐकूया तर डॉन या चित्रपटातील शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद। कार्यक्रमात यानंतर हे पत्र आहे। रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिंकू रमाबाई मयुरी सुरभी मंजुषा गौतम आणि समस्त इंगोली परिवारांचं माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नगरेश्वर नगर माटेश्वर तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई आणि समस्त शुभम आणि बोबडे परिवारांचं अशोकनगर वसमत इथून पार्वती सखाराम ठोके दीपाली राजू ठोके रोहित सोनू मोनू आणि समस्त ठोके परिवार यांचंही पत्र आपल्याला प्राप्त झालं आहे। यासोबतच

नगर पावडेवाडी नाका नांदेड इथून गंगाधर सोनकांबळे, राजू सोनकांबळे, सूर्यकांत, प्रवीण, रामचंद्र, राधाबाई, स्वरूप आणि समस्त सोनकांबळे परिवार यांचं, साईबाबा नगर हडको इथून अर्चना दुधेकर, सुहास, अर्पिता आणि अपूर्वा दुधेकर यांचंही आपल्याला पत्र मिळाले. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर राजे, डॉ प्रशांत राजे, संचिता घायाळ, मोताळा इथून कुमार प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, रिसोड इथून सानवी देशमुख आणि सर्वज्ञ देशमुख आणि सर्व जाधव देशमुख परिवार यांचं आपल्याला पत्र मिळालं. या श्रोत्यांना उदित नारायण आणि अलकायतनिक यांच्या स्वरात समीर यांचं गीत ऐकायचं आहे. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलं आहे, तर चित्रपट आहे सुहाग.

आपकी पसंत या कार्यक्रमासाठी हे पुढील पत्र आहे. जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, विशाल, भाऊराव, किरण आणि समस्त जोशी परिवार यांचं. कृष्णानगर टीव्ही टॉवर नागपूर इथून नाना डोंगरदिवे, रमाताई, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई, राहुल आणि समस्त डोंगरदिवे परिवार यांचंही आपल्याला पत्र मिळाले. वेणी तालुका महागाव येथून नारायण आंबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे आणि समस्त पुंडे परिवार यांचंही पत्र मिळालं. यासोबतच मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स आणि समस्त गव्हाणकर परिवार, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत, प्रणिता, अर्जुन आणि समस्त गव्हाणकर परिवार, शिवाय आकार हाईट्स बहादूरपुरा नागपूर इथूनही वैशाली, शैलेश, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर यांचंही आपल्याला पत्र मिळालं. या सर्व श्रोत्यांना होगी प्यार की जीत या चित्रपटातील गीत ऐकायचंय. उदित नारायण, अभिजित, अलका याज्ञिक आणि हेमा सरदेसाई यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रम हे पत्र आहे. तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगर्टे आणि समर्थ उमरे परिवारांचं. रामनगर, शांतीनगर, इंदोर इथून खुशी, ब्रोनो, गणेश, कार्तिक, संजना, परी, ललिता, स्वाती आणि मालती चौधरी यांचं आपल्याला पत्र मिळालंय. पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील सावे, राजदीप राजेश, राशी श्रीमती शीतल, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबे, नुपूर आणि उद्धव साबे यांचं आपल्याला पत्र मिळालं. कोरडेश्वर, कोरडगाव तालुका पाथर्डीचे तात्यासाहेब घोगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेश घोगरे, कृष्णा पारवे आणि समस्त घोगरे पारवे परिवार यांचं पत्र आहे. विडू तालुका उमरखेड इथून गंगाधर पोपलवाड, सम्यक, प्रियंका आणि समस्त पोपलवाड परिवार यांचं. सोबतच आंबेडकर चौक वाकोडी इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे यांचंही आपल्याला पत्र मिळालं आहे. मुक्काम पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार, मेनाताई, श्रीकांत, एकनाथ आणि समस्त पवार, काळे आणि वासरीकर परिवार यांचं आपल्याला पत्र मिळालं. अतुल, गौतमी, धम्मदीपा, अरुणा, एच डी कांबळे, मुक्काम पोस्ट याडगो तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर इथून आपल्याला हे पत्र आहे. तुषार पुरणे, प्रसिक कांबळे, एकता, मेघना, उत्कर्षा, अरुण आणि समस्त कांबळे आणि कुरणे परिवार यांचं पत्र आहे. या सर्व श्रोत्यांना उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात निदा फाजली यांचं हे गीत ऐकायचं. संगीत आहे अनु मलिक यांचं, चित्रपट बेकाबू.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी छत्रपती

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरात विराजमान झाले आहेत आणि त्यानंतर घरोघरी माहेरवाशिणी गौरींचंही आगमन झालं आणि यथावकाश आपला पाहुणचार घेऊन ज्येष्ठा कनिष्ठांनीही आपला निरोप घेतला आणि आज बघा ना, गणरायालाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. पण मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात येतंय का की या सगळ्या सण उत्सवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या कुटुंबामध्ये एक वेगळी स्थानदल, सणांची तयारी करण्याची एक लगबग सुरू असते. प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेला असतो आणि या सगळ्या गदारोळात घराघरातले संवाद ऐकण्यासारखे असतात. चला तर मग आत्ताही आपण ऐकणार आहोत असाच एक कौटुंबिक संवाद. हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी आहेत वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं. हलकं फुलकं

0: राहुल, अरे राहुल कुठे गेलास तू?
1: अगाई मी इथेच आहे.
0: मग आवाज का देत नाहीस?
1: तूच म्हणतेस ना गणपती समोर शांत बसाव, म्हणून जरा शांत बसलो होतो ग.
2: शांत? आणि तू? मला वाटलं मोबाईलची बॅटरी संपली म्हणून शांत बसला असशील तू.
1: आजी आणि तुम्ही सर्व मंडळी ना फक्त माझ्या कामात दोष शोधता.
2: अरे दोष नाही शोधत रे, अनुभव सांगतो तुला.
3: आजी आज दादुड्याला काही म्हणू नको, आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे.
2: हो ग, म्हणूनच तर म्हणते आज भांडण नको. बाप्पांना निरोप देताना घरात आनंदही हवा आणि प्रेमही हवं ना.
1: बरोबर.
0: चला आधी सगळ्यांनी कामं उरकून घ्या, आरतीची तयारी करायची आहे ना. बाप्पांना निरोप.

0: देण्याची वेळ जवळ आली आहे.
1: आई,
0: काय ग?
1: निरोप म्हणलं की मन थोडं भरून येतं ना.
0: हो ग, 12 दिवस कधी गेले कळलंच नाही, नाही का?
2: हो ना, अगदी पहिल्या दिवशी बाप्पा आले तेव्हा वाटलं होतं अजून किती दिवस आहेत.
3: आणि आज बघ, विसर्जन करायची वेळ आली. म्हणता म्हणता अनंत चतुर्दशी देखील आली.
4: अरे मंडळी, घरात आल्यावर चहा मिळणार आहे की आज बाप्पा बरोबर चहाचंही विसर्जन आहे.
2: अरे वा, काका आले.
0: या गोविंद काका.
4: काय मंडळी, वातावरण पाहूनच कळतंय आज बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली.
3: हो, पण तुम्ही चहाचा निरोप घेण्याआधी बसा.
4: हो, चहाचा निरोप मी कधी घेतच नाही. चहा माझ्याशी एवढा जोडलेला आहे की
2: चहा संपला की काकांचं मन दुखत.
4: बरोबर, आणि दुसरा कप मिळाला की मन पुन्हा प्रसन्न.
0: काका, खरं सांगायचं तर बाप्पा आले की घरचं वातावरणच बदलून जातं, नाही का?
4: हो, घरात एक वेगळीच ऊर्जा येते.
1: सकाळची आरती, संध्याकाळची आरती,
2: त्यामुळे सगळे एकत्र येतात.
3: कसं आहे ना, खरं तर आपण रोजच दिवा लावतो, पण गणपती समोर दिवा लावला की घर कसं उजळून निघतं, हो की नाही? खरं सांगू का, माणसांची मनं जरा जास्तच उजळून निघतात या दिवसात, हो ना?
2: आजी, आज तुम्ही किती भारी भारी बोलताय ना.
3: का, माझ्याकडे भावना नाहीत की काय?
2: नाही, भावना आहेत, पण त्यामध्येच जरा माझी थोडीशी खेचही असते बघ.
3: ती तर माझी खासियत की नाही राहुल. मग
0: या 12 दिवसात किती आठवणी जमा झाल्याने.
1: पहिल्या दिवशी बाप्पांची स्थापना,
2: मग पहिली आरती,
3: मग मोदक.
4: हो, या घरातल्या मोदकांचा सुगंध तर माझ्या घरापर्यंत येत होता.
2: काका, सुगंध घरापर्यंत आला की तुम्ही घरापर्यंत पोहोचलात.
4: हो, गणपतीचा प्रसाद आहे म्हटल्यावर अंतर कशाला बघायचं.
0: तुम्ही प्रसादासाठी येता की बाप्पांच्या दर्शनासाठी?
4: दोन्हीसाठी. दर्शनामुळे प्रसाद मिळतो आणि प्रसादामुळे दर्शनाला पुन्हा यायची प्रेरणा मिळते.
1: पण खरंच बाप्पांमुळे आपण सगळे रोज एकत्र जमलो.
0: नाहीतर आजकाल काय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाची धावपळ, कुणाला काम कुणाला अभ्यास.
3: पण बाप्पा आले की काही काळासाठी का होईना, सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी राहतं, हो की नाही?
2: आणि माहिती का, सर्वजण आहे ना जेवणाच्या टेबलवर एकत्रच बसले होते, एकत्र बसून जेवण करत होते.
0: तेच तर.
4: उत्सवाचा खरा अर्थ हाच नाही का? देवाची पूजा तर आहेच, पण त्या निमित्तानं माणसं एकत्र येणं, प्रेम वाढणं, आनंद वाटणं, हेही तितकंच महत्वाचं.
3: बरोबर.
1: आणि यंदा आपण आणखी एक गोष्ट जपली.
4: काय?
1: आपला गणपती पर्यावरण पूरक आहे.
2: काका, आपले बाप्पांची मूर्ती आहे ना शाडूची आहे बर का.
4: छान, म्हणजे बाप्पा आलेही निसर्गातून आणि परत निसर्गातच जाणार.
0: आपण उत्सव साजरा करताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का?
2: बरोबर.
3: अगं रश्मी, देवानं निसर्ग दिला आणि आपण त्याच देवाच्या नावावर निसर्गाला त्रास द्यायचा का?
0: नाही ना,
3: काही बरोबर नाही बघ.
1: म्हणूनच आपण यंदा शक्य तितका पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला.
2: आणि आता विसर्जनही घराजवळच करणार.
4: पाण्याच्या टाकीत?
1: हो, छोट्या टाकीत.
4: म्हणजे बाप्पासाठी खास VIP विसर्जन टँक.
2: काका.
4: अरे हो, पण कल्पना वाईट नाही.
0: आपल्याला दूर कुठेही जाऊन गर्दीत विसर्जन करण्याची गरज नाही, घराजवळच शाडूच्या मूर्तीचं विसर्जन आपण करू शकतो, नाही का?
1: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसर्जनानंतरचं पाणीही आपण जपून ठेवणार आहोत.
3: अगं, ते पाणी झाडांना देणार आहे ना आपण.
1: हो आजी.
3: मग बाप्पा जातील कुठे? आपल्या झाडांमध्येच तर राहतील ना.
2: खरंच का आजी?
3: अरे राहुल, देवाला आपण एका मूर्तीत बांधून ठेवू शकत नाही रे. देव म्हणजे श्रद्धा, देव म्हणजे चांगुलपणा, आणि देव म्हणजे निसर्गाची काळजी घेणं.
2: अगदी बरोबर.

0: बरं रिया, मला सांग, तू निर्माल्याचं काय केलंस?
1: सगळं वेगळं करून ठेवलंय.
2: किती सगळं जमा झालंय ना,
1: फुलं, दुर्वा, हार, पानं, 12 दिवसात भरपूर निर्माल्य झालं.
3: हा, आणि मग ते कचरा पेटीत टाकणार का?
1: नाही काका.
0: मग
1: त्याच खत तयार करणार.
2: वा, म्हणजे बाप्पांना वाहिलेली फुलं आता आपल्या झाडांना पोषणही देतील.
0: हो, ही किती सुंदर गोष्ट आहे की नाही.
4: आपण देवाला फुलं वाहिली आणि ती फुलं पुन्हा झाडांच्या रूपानं आपल्या अंगणात फुलली, तर मग किती छान की नाही.
1: हा, यापेक्षा सुंदर प्रसाद कोणता?
3: म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या अंगणातली फुलं बापांच्या सजावटीला वापरायची.
2: हो, मग काकांनी फुलं तोडायला येऊ नये म्हणून मी कुंपण करणार.
3: अरे, मी फुलं चोरतो का?
4: नाही, फुलांचा सुगंध घेण्याच्या बहाण्यानं 2 फुलं गायब होतात.
3: अहो आजी, माझ्यावर असे आरोप?
4: आरोप नाही तो, 12 दिवसांचे पुरावे आहेत.

0: मात्र ग, आता खरंच बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे ना.
1: आई,
0: काय?
1: आपण बाप्पांना निरोप देतोय पण मनात एक रिकामीपणा येतोय ग.
0: तो तर येणारच ना.
2: ज्याच्यावर प्रेम असत ना त्याला निरोप देताना मन कसं भरून येतं बघ रिया.
3: मला पहिल्या दिवसाची अजूनही आठवण येते.
4: मलाही येते.
0: पहिल्या दिवशी बाप्पांना घरी आणताना किती आनंद झाला होता ना.
1: हो, सगळ्या घरात आनंद.
3: मित्र आले,
2: शेजारी आले
4: आणि मी आलो. ते तर रोज येतच असत आपण. अहो, बाप्पांनी बोलवलं होत.
2: बाप्पांनी की मोदकांनी?
4: दोघांनी.
0: खरंय. पण खरं सांगायचं तर ना, बाप्पांनी आपल्याला या 12 दिवसात खूप काही दिलं, नाही का?
1: आनंद.
3: एकत्र येण्याची संधी दिली,
2: श्रद्धा दिली
4: आणि पर्यावरणाची जाणीव.
0: हो, आणि म्हणूनच आपण त्यांना निरोपही एका चांगल्या विचाराने देऊया का?
3: चला मग, सगळं तयार आहे.
0: वाजला याचा मोबाईल.
3: थांबा थांबा थांबा, करतो मी बंद, करतो, आता नाही वाजणार तो. चला मग, सगळं तयार आहे.
1: टाकी तयार आहे.
0: निर्माल्य वेगळं ठेवलंय.
2: बाप्पांच्या हातातलं फूल नीट ठेव.
3: हो आजी.
4: आणि ढोल?
3: काका, आपल्या घराच्या विसर्जनासाठी तुम्हाला ढोल ताशांचा बँड कशाला पाहिजे?
4: अहो, उत्सव आहे.
2: पण आवाजापेक्षा भावना मोठ्या असू द्यात हो.
4: बरोबर आहे आजी.
0: चला सगळ्यांनी मिळून बाप्पांना घेऊया.
3: गणपती बाप्पा
5: मोरया,
3: मंगल मूर्ती
5: मोरया,
1: पुढच्या वर्षी
5: लवकर या.
2: आणि तोपर्यंत आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या.

0: आई बाप्पांना टाकी मध्ये ठेवू?
1: हो अगदी हळूवार ठेव हा।
0: हो हो
2: सगळ्यांनी हात लावा।
0: चला बरं सर्वांनी हात लावायला या।
3: हो हो बाप्पा या 12 दिवसात आमच्या घरात आनंद भरलात, आता जाताना फक्त आशीर्वाद ठेवून जा
2: आणि
0: सगळ्यांच्या मनात आनंद राहू द्या
2: आणि निसर्गाबद्दलची जाणीव कायम राहू द्या
4: आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा प्रसादासाठी बोलवा।
3: अहो तुम्हाला प्रसादासाठी बोलवण्याची गरज नसते, तुम्ही स्वतःच येतात ना।
5: खरंच आहे।
3: मग
0: बघा बघा बाप्पा आता हळूहळू विरघळत आहेत।
2: हो माती मातीमध्ये परत जाते,
3: जिथून आले तिथच जाते।
5: आणि उद्या हे पाणी झाडाला देणार।
2: हो
0: म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या झाडांना मिळणार।
2: आणि हो त्या झाडांना फुलं आली की पुन्हा आपण बाप्पांना वाहू, नाही का?
3: किती सुंदर चक्र आहे ना हे।

0: रिया जरा इकडे ये ना.
1: काय झालं?
0: हे निर्माल्य कुठे ठेवायचं?
1: ह्या इथे ठेव बघ दादुड्या, आपण हे खत तयार करण्यासाठी वापरणार आहोत.
0: बर,
2: अगदी छान. बघा, 12 दिवसात बाप्पांना वाढलेली फुलं आता झाडांसाठी उपयोगी पडणार नाही का?
3: म्हणजे बाप्पांनी जाताना झाडांसाठीही काहीतरी देऊन ठेवले.
2: हो, फक्त तुम्हाला प्रसादच दिला नाही.
1: हो काका, आणि हीच पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची खरी मजा आहे.
0: फक्त बाप्पांची मूर्ती पर्यावरणपूरक असून चालत नाही, तर आपली संपूर्ण सवयही पर्यावरणपूरक व्हायला हवी.
2: अगदी बरोबर.
4: सण 1-2 दिवसांचा असतो, पण त्यातून मिळालेला विचार वर्षभर जगायला हवा.

0: घर पुन्हा पूर्वीसारखं शांत झालंय.
1: हो ना, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग.
0: पण मला वाटतंय घर रिकाम झालेलं नाही.
2: का ग?
0: कारण बाप्पा मूर्तीतून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचा आनंद, त्यांचे संस्कार इथेच आहेत.
1: आणि हे झाडही आहे.
0: हो,
3: उत्सवाचा शेवट म्हणजे खरं तर सुरुवात असते.
2: कशाची?
3: पुढच्या वर्षी पुन्हा चांगलं करण्याची,
2: आणखी सुंदर उत्सव करण्याची,
0: आणखी पर्यावरण पूरक उत्सव करण्याची,
1: आणि आणखी सगळ्यांनी एकत्र येण्याची,
2: आणि
3: आणि
2: पुढच्या वर्षी मोदकांची संख्या वाढवण्याची.
4: आता गोविंद काकांच्या मनातलं बोलल्यात बघा तुम्ही.
1: आजी आता कळलं बर का तुमच्यासाठी गणपती उत्सवाचा खरा संदेश काय आहे?
2: काय
4: काय बर?
1: गणपती बाप्पा मोरया, मोदकांची संख्या
2: वाढवा.
3: हा संदेश मी लगेचच स्वीकारतो.
4: अरे वा. चला आता एक शेवटचा जयघोष करूया.
5: गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया,
0: निसर्गपूरक गणेश उत्सव
5: मोरया,
2: निसर्ग जपा,
3: पर्यावरण जपा,
4: आनंद वाटा,
5: आणि बाप्पांचा आशीर्वाद मनात जपा.
4: गणपती बाप्पा
5: मोरया,
4: पुढच्या वर्षी लवकर या.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
6: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलकं फुलकं.
6: हलक फुलक, हलक फुलक.
7: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले होते नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.

अष्टविनायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत तुम्ही ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि मी मगाशी म्हटलं तसं रोज काही ना काही आपण आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य करत असतो. तसंच बऱ्याच जणांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी वाटल्या डाळीचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे. आपल्याला जितक्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये ही डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी पाणी उपसून टाकायचं आणि ही डाळ तशीच अख्खी किंवा ज्यांना अख्खी आवडत नाही त्यांनी ही डाळ पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ बनवायची कशी, तर एका कढईत तेल घ्यायचं, त्यात फोडणी करायची, मोहरी जिरं टाकायचं आहे, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडी कढीपत्त्याची पानं, थोड्या हिरव्या मिरच्या, हे सगळं घातल्यानंतर फोडणी तडतडली की मग त्यात थोडंसं तिखट घालायचं आणि मग ही भिजवलेली डाळ त्यात घालून ती परतायची आहे. या डाळीमध्ये वरून चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर ही घालायची आणि मग थोडंसं पाणी टाकून या डाळीला वाफ आणायची आहे. ही डाळ जर तुम्ही वाटली असेल तर त्या वाटल्या डाळीला पाणी घालण्याची गरज नाही, ती अशीच नुसती वाफेवर शिजवायची. डाळ शिजली आणि थंड झाली की ती एखाद्या भांड्यात काढायची.

घ्यायची आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे. मैत्रिणींनो, या डाळीचा हा नैवेद्य घरोघरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला दाखवला जातो. करायला अत्यंत सोपी आणि खायला अत्यंत चविष्ट अशी ही डाळ लागते बरं का, तेव्हा नक्की करून बघा.

0: मैत्रिणींनो, उद्या आहे 26 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा मानवी आरोग्यावर होणारा थेट परिणाम आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाची स्थापना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ द्वारे 2011 करण्यात आली. दूषित हवा, अशुद्ध पाणी, हवामान बदल आणि वाढतं प्रदूषण यामुळे मानवी आरोग्याला असणारे धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणं ही त्यामागची खरी भूमिका आहे. 2026 या वर्षाची थीम आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ स्टँडिंग विथ सायन्स टू प्रोटेक्ट कम्युनिटीज. पर्यावरण आरोग्य समुदायांच्या संरक्षणासाठी विज्ञानाच्या पाठीशी उभं राहणं अशी ही थीम आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत पर्यावरण याच क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय असलेल्या गौरी मिराशी. गौरी मिराशी या पर्यावरण धोरण तज्ज्ञ असून त्या इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स या सामाजिक उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत. भारतातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेसाठी हा उपक्रम कार्यरत आहे. पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौरी पर्यावरणीय पुनर्स्थापना, कचरा व्यवस्थापन आणि हवामान लवचिकता यासाठी शाश्वत आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोन वाढवण्यासाठी सखोलपणे कटिबद्ध आहेत. आपल्या कार्याद्वारे गौरी तळागाळातील कृती आणि धोरणात्मक वकिली यांच्यातील दुवा साधतात. स्थानिक सरकारं, नागरी समाज आणि नागरिकांसोबत जवळून काम करून अर्थपूर्ण पर्यावरणीय बदल त्या घडवून आणतात. इकोसत्वसोबतच्या त्यांच्या कार्याने छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातील कचरा व्यवस्थापन पद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गौरी यांनी TISS मधून शाश्वत विकास सराव या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून तिथे त्यांनी विकास उपक्रमांमध्ये शाश्वततेची तत्व समाकलित करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांना पर्यावरण धोरण आणि शाश्वत विकासाचा भक्कम पाया दिला असून त्याचा उपयोग त्या आपल्या व्यावसायिक कार्यात सध्या करत आहेत. गौरी मॅडम नमस्कार, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: विषय आपला आहे निरोगी पर्यावरण आणि समतोल निसर्गाची गरज. आणि गेल्या काही वर्षांपासून हा विषय खूप ऐरणीवर आलेला आहे. एकूणच पर्यावरणाचं आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी अनेक संस्था आणि शासन दरबारी पण खूप काम केलं जातं आहे. तर पर्यावरणाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? पर्यावरणीय आरोग्य कशाला म्हणायचं?
1: ह्याचं अकॅडमिक उत्तर देते. सो पर्यावरणाचे आरोग्य म्हणजे परिसंस्थेतील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांमधील समतोल स्थिती. जेव्हा ती स्थिती समतोल असेल तेव्हा त्या पर्यावरणाला आपण आरोग्यदायी म्हणतो. आणि ही समतोल स्थिती जेव्हा असते तेव्हा जी चक्र शाळेत आपण शिकलो असतो, कार्बन सायकल, वॉटर सायकल, नायट्रोजन सायकल, ही चक्रे स्थिर असतात आणि म्हणून जीवन टिकून असतं. आणि पर्यावरण जेव्हा आरोग्यशील असतं तेव्हा थोडेफार अडथळे, काही बदल ते शोषून घेऊ शकतं आणि रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो ते सावरून परत उभं राहायची क्षमता त्याच्यात असते. पण जेव्हा पर्यावरणाच्या आरोग्याला धक्का बसतो तेव्हा छोटे अडथळ्यांचा पण इम्पॅक्ट खूप मोठ्या स्तरावर होतो
0: आणि त्या प्रमाणावर तो दिसतो.
1: एक्झॅक्टली.
0: तर ह्या सगळ्या पर्यावरणाच्या आरोग्यावर कशा कशाचा नेमका परिणाम होत असतो?
1: मानवी प्रत्येकच ऍक्टिव्हिटीचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचं स्केल किती आहे, किती तो परिणाम होतोय आणि चांगला होतोय का वाईट होतोय, शेवटी आपण पण प्राणी, आपण पण पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पण आपण असे एकुलते एक प्राणी आहोत की ज्याचा परिणाम पर्यावरणावर खूप जास्त होत आहे. सो आपण ज्या इंडस्ट्रीज आपण उभारतो, जे मटेरियल्स आपण वापरतो, मेटल असेल, प्लास्टिक असेल, पेपर असेल, ते घडवण्यात जी काय प्रक्रिया आपण करतो, जेव्हा त्याचा वापर संपतो, जो कचरा आपण निर्माण करतो,

0: ह्या सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातून पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असतो.
1: आता आपण म्हणतो की आपल्या पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे आणि या वातावरणामधला ओझोन थराचं प्रमाण जर कमी झालं किंवा जास्त झालं तर पर्यावरणाच्या संतुलनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि तो आत्ताच्या काळामध्ये झालेला दिसतोय आपल्याला.
0: हो, ओझोनचा जो थर आपण आकाशात जो असतो तो जो म्हणतो तो पातळ जेव्हा होतो आणि झालेला संशोधकांनी सिद्ध केला आहे तेव्हा सूर्याची किरणे जी आधी तो थर थांबवत होती जे आपल्यापर्यंत नव्हते पोचत ते आपल्यापर्यंत आता पोचायला लागले आहेत ज्याच्यामुळे त्वचेचे बरेच प्रकारचे रोग आपल्याला दिसून येत आहेत. आणि ओझोन हा आपल्या हवेत जेव्हा असतो तेव्हा तो प्रोटेक्शन नसतो करत तेव्हा तो एक प्रदूषकाचं काम करत असतो ज्यांनी रेस्पिरेटरी आजार पण होऊ शकतात
1: फुफ्फुसांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता ही जी ओझोनची जी जाडी आहे किंवा हा जो थर आहे हा कमी होण्याची काय कारणं आहेत.
0: असे काही रसायनं आहेत जे आपण हवेमध्ये सोडतो त्यांना फ्लोरोकार्बन्स असं म्हणतात. ते रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग अशा प्रोसेसेसमधनं जे रसायनं आपण हवेमध्ये टाकली आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या रिॲक्शननी तो थर कमी होताना दिसतोय असं.
1: आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसतायत. तुम्ही जे म्हणालात की त्वचेशी रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतात आणि बरेच आणखी डोळ्यांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण हवेमध्ये वाढतं आहे तर याच्यामुळे हवामान चक्र कसं बदलतं आपलं किंवा त्याचा एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कसा परिणाम होतो.
0: सो कार्बन डायऑक्साईड हे एक झालं पण त्याचसारखे मिथेन पण एक आहे. हे असे गॅसेस आहेत जे उष्णतेला धरून ठेवतात त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं आपण म्हणतो. त्यांचं प्रमाण पर्यावरणात वाढलं की तापमान जास्त वाढतं आणि तापमान जेव्हा जास्त वाढतं तेव्हा समुद्रावर जे ग्लेशियर्स आपण म्हणतो जे बर्फाचे स्टोअर्स आहेत त्यांच्यावर तो परिणाम व्हायला लागतो. समुद्राची पातळी वाढते समुद्र किनारी बसलेल्या गावांमध्ये शहरांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. सो हे सगळे मूळ त्याचं कारण आहे पर्यावरणात ग्रीन हाऊस गॅसेस वाढणं.
1: हा म्हणजे ते जास्त झाल्यामुळे हे सगळे
0: परिणाम आपल्याला दिसून येत.
1: आता आपण सगळीकडे ओरड दिसते ग्लोबल वॉर्मिंग होतंय म्हणजे जागतिक तापमान वाढ सध्या दिसते आहे आणि त्यामुळे हिमनद्यांवर तुम्ही आता म्हणालात ग्लेशियर्सचा त्याच्यावर पण परिणाम होतो समुद्रावर आणि जलचक्रावर एकूणच. तर तो परिणाम झाला तर काय होऊ शकतं पर्यावरणाला कसा त्याचा ऱ्हास होऊ शकतो पर्यावरणाचा त्यामुळे.
0: आय थिंक आपण नेपाळमध्ये आता बघितलंच आहे पाहतोय म्हणजे आपल्या समोर होतंय. पर्यावरण हे आरोग्य जेव्हा त्याचं चांगलं आहे तेव्हा जास्त पाऊस होणं किंवा कोसळ होणं हे ते पर्यावरण शोषून घेऊ शकतं आणि त्यातनं पटकन स्थिर होऊ शकतं. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण ह्यांना एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हणतो. खूप जास्त तापमान खूप जास्त पाऊस ड्राऊट हे सगळे इव्हेंट्स आता आपण वाढलेले बघतोय. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स व्हायला लागले आहे आणि तेवढ्या गतीनी ती शोषून घ्यायची आणि परत उभं राहायची शक्ती पर्यावरणातही नाहीये आणि मानवी कम्युनिटीजमध्ये पण नाही आहे.
1: आपण म्हणतो की जंगल तोडायला नाही पाहिजे आणि ते होताना दिसतंय म्हणजे वनतोड जंगलतोड सगळीकडेच म्हणजे पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसते आहे. यामुळे ही जी विविधता आहे जैव विविधता याचं संतुलन कसं बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर कसा होतो.
0: सो जंगलतोड किंवा वनतोड होते तेव्हा आपण मूळ म्हणजे त्या प्राण्यांचं किंवा कीटकांचं घर नष्ट करत असतो आणि त्यांचं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते दुसरीकडे राहायला जातात किंवा मग त्यांचं प्रमाण कमी कमी कमी होत जातं. आणि आपण शाळेत परत अन्न साखळीबद्दल शिकलेलो असतो तर जेव्हा एका प्रजातीचं संख्या कमी होत जाते फॉर एक्झाम्पल जर प्रेडिटर ज्याला आपण म्हणतो त्याची संख्या कमी झाली तर दुसरी प्रजाती ज्याच्यावर तो शिकार करत होता त्या खूप वाढतात आणि मग त्यांना त्यांचं अन्न कमी पडायला लागतं आणि असं त्या पूर्ण साखळीवर परिणाम आपल्याला
1: किंवा ताण येतो.
0: ऍब्सोल्युटली.
1: आणि त्याचा परिणाम मग आपोआपच पर्यावरणावर दिसायला लागतो
0: आणि जी विविधता आहे त्यात प्रत्येक जागेचे

0: काही तिथले असे फुलं झाडं प्राणी विशेषता असते आणि त्यांना आपण कीस्टोन किंवा इंडिकेटर स्पीशीज असे दोन प्रकार म्हणतो की ते जर दिसले तर तिथलं पर्यावरण छान आहे आरोग्यदायी आहे असं आपण समजू शकतो. सो हे जी जैवविविधता आहे ते इंडिकेटर पण आहे आणि त्याच्यावर अवलंबून आरोग्य पण आहे पर्यावरणात.
1: बरोबर आपण म्हणतो की नद्यांमध्ये रासायनिक द्रव सोडले जातात ते सध्या किंवा एकूणच माणसाच्या आयुष्यामध्ये प्लास्टिक इतकं आलंय किंवा विविध प्रकारचा कचरा इतका आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा नद्यांवर समुद्रांवर आणि एकूणच जलचक्रावर कसा परिणाम होतो?
0: आय थिंक पहिले तर आपल्या मनावर परिणाम होतो. आपलंच शहर जर बघितलं तर खाम आणि सुखना या दोन नद्या आहेत ज्या मला तरी बालपणात ह्या नद्या आहेत असं कोणी नेलं नाही नदी दाखवायला आणि जेव्हा माझ्या मुलाला मी नेते तेव्हा वाह नदीच्या ऐवजी शी नाला असं आपण जे रिएक्शन बघतोय तर आपलं आणि नद्यांचं किंवा आपलं आणि पर्यावरणाचं नातं तुटत चालल्याचं आपल्याला दिसून येतं आणि चूक त्याची पण नाही आहे. आज आपल्या नद्यांमध्ये सांडपाणी कचरा मेलेली जनावरे कन्स्ट्रक्शनचं कचरा हे सगळं आपण टाकून ठेवलेलं आहे. जे नदी काठ आहेत तिथे जे आधी आपण जैव विविधता दिसली असती ती आता दिसत नाही. एकच प्रकारचं ते मेक्सिकन येडी बाबू जे ज्याला आपण म्हणतो फक्त ते दिसतं आणि म्हणून हे पण एक चक्र झालंय. नद्या अशा राहिल्या नाही की तिथे जाऊन आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हावं आणि तो कनेक्शन तुटलं म्हणूनच त्यांची आज ही परिस्थिती आहे.
1: आता आपण पाण्याविषयी बोललो म्हणजे नद्या आणि समुद्र किंवा तलाव सुद्धा शहरांमध्ये गावांमध्ये दिसतात त्याच्यावर ह्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. पण आपण जर शेतीचा किंवा एकूणच मातीचा विचार केला तर हे जे अतिरिक्त रासायनिक खत किंवा कीटकनाशकं शेतीसाठी सुद्धा वापरली जातात त्याचा मातीवर परिणाम होतो आणि पर्यायाने त्याचा पर्यावरणाच्या आरोग्यावरही कसा परिणाम होतो?
0: जेव्हा आपण खतं ऍड करतो मातीला तेव्हा खूप एक अशी स्पेसिफिक गोष्ट आपण ऍड करायला जातो. मातीतली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण समजून घेत नाही आणि एक गोष्ट केल्याने एकच परिणाम नाही पण 10 परिणाम होत असतात हे आपण कुठेतरी विसरतो आणि म्हणून फक्त नायट्रोजन वाढवलं किंवा फक्त एक घटक वाढवला तर बाकी घटकांवर काय परिणाम होतोय ह्याचा आपण विचार करत नाही आणि मग काळाने ती मातीतली सुपीकता कमी होत जाते. तेच रासायनिक खतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून आपल्या नद्यांमध्ये नाल्यांमध्ये येतात त्यांनीच आपण आपल्या शेतांना पाणी देतो आणि बायो मॅग्निफिकेशन ज्याला आपण म्हणतो की अन्नसाखळीच्या प्रत्येक वरच्या लेवलवरती जे हानिकारक घटक आहेत त्यांचं प्रमाण कॉन्सन्ट्रेट होत जातो तर ते आपल्याच शरीरात येऊन फायनली कॉन्सन्ट्रेट होतं.
1: म्हणजे एकामागून एक ती साखळी असल्यामुळे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या शरीरातच घेत असतो खाण्याच्या माध्यमातून धान्याच्या माध्यमातून आणि पाणी पिण्याच्या माध्यमातून. म्हणजे हे जे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते शेवटी मानवाला आणि पर्यावरणाला घातक आहेत. पर्यावरण म्हटलं की प्रदूषण हा एक विषय येतो मग ते हवेतलं असेल किंवा पाण्यातलं असेल. याशिवाय ध्वनी प्रदूषण तर ध्वनी प्रदूषणही आजकाल खूप होताना आपल्याला दिसत आहे आणि पक्षी आणि प्राणी यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो? आणि आज तर आपण आनंद चतुर्दशी साजरी करतो आहोत आणि आपल्या या सगळ्या सण उत्सवांच्या मध्ये या प्रदूषणाचा परिणाम खूप जास्त असतो याच्यामुळे या साखळीवर कसा परिणाम होतो?
0: हो आय थिंक
1: प्राणी पक्ष्यांचं जे जीवन आहे ते कसं विस्कळीत होतं?
0: ध्वनी बरोबरच प्रकाशावर पण आपण जे मोठे लाईट आपण फ्लड लाईट्स वगैरे वापरतो बरेचसे पक्षी प्राणी हे आवाजावरून किंवा सूर्योदय सूर्यास्त ह्या सायकलशी त्यांचं राहणीमान खूप गुंतलेलं असतं आणि जेव्हा अननॅचरली रात्री खूप आपण प्रकाश करतो तेव्हा ते आपली वाट शोधू नाही शकत किंवा जेव्हा आवाज खूप असतो तर ते एकमेकांना ऐकू नाही शकत त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये आपण बाधा आणतो. म्हणजे शहरांमध्ये म्हणूनच जैवविविधता कमी होताना आपण बघतो.
1: आणि तुम्ही आता मघाशी एक मुद्दा सांगितला होता की जंगलांमधून सुद्धा प्रजाती नष्ट होताना काही काही दिसत आहेत तर याच्या मागे हवामान बदल

0: हा पण एक मुद्दा आहे का, की ज्यामुळे काही काही पक्षी सुद्धा मायग्रेट होताना दिसत आहेत आता, तर त्याचा काय परिणाम होतो पर्यावरण संतुलनावर?
1: आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी खूप गुंतलेल्या आहेत. म्हणजे प्रदूषणामुळे पर्यावरण बदल, पर्यावरण बदलामुळे जैवविविधतेवर इम्पॅक्ट, आणि मग जैवविविधता नष्ट झाल्यामुळे परत पर्यावरणावर इम्पॅक्ट. सो ह्या गोष्टी खूप एकमेकात गुंतलेल्या आहेत. हे मायग्रेशन असेल तर एक पॅटर्न्स खूप वर्षोनवर्ष, हजारो वर्ष ते पक्षी ते पॅटर्न्स फॉलो करत असतात. आणि जेव्हा त्यांच्या पाथवे, त्यांना फ्लायवेज म्हणतात कारण पक्षी उडत जातात, त्याच्यात जेव्हा काही त्यांचे आराम करण्याचे स्पॉट किंवा खाण्यापिणं जिथे आधी त्यांना मिळायचं तिथली जागा जेव्हा नष्ट होते, तेव्हा त्यांचं मायग्रेशन जे त्यांच्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे ते आपण डिस्टर्ब करतो. जैविक गोष्टींमुळे

0: शकतील. ह्याच्यासाठी पण एफर्ट्स आणि चर्चा वगैरे सुरू आहे. पण आय थिंक प्रॉब्लेम इतका मोठा आता झाला आहे आणि इतका गुंतलेला आहे की एक गोष्ट करून किंवा थोड्याशा लोकांनी करून आता चालणार नाही.
1: त्यासाठी सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक आहे. याच प्रश्नाकडे मी येते की मानवी विकास आणि पर्यावरणाचं संतुलन यामध्ये समतोल राखणं का आणि किती आवश्यक आहे.
0: आपण आतापर्यंत मला वाटतंय की चक्रांबद्दल बोललो, बायोमॅग्निफिकेशन बद्दल बोललो, पण कुठे ना कुठे हे पुस्तकी ज्ञान नसलं तरी जळता कचरा जर शेजारी असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो हा आपला अनुभव आहे. जेव्हा आपले उन्हाळ्यातले तापमान खूप वाढत चालले तेव्हा आपल्याला जो त्रास होतो तो आपला अनुभव आहे. सो तो समतोल आपण नाही राखू शकलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम अगदी काहीही वाचलं नसेल काहीही बघितलं नसेल तरी अनुभवातनं आपल्याला आता जाणवायला लागले आहे. आणि सो का समतोल तो राखावा आय थिंक ह्याचं उत्तर सगळ्यांकडे आहेच.
1: फक्त त्यावर काम करण्याची खूप गरज आहे.
0: कुठेतरी आपण त्याचे जे दुष्परिणाम होत आहे त्याच्यावर काम करत राहतोय. तापमान वाढलं तर एसी लावू, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गाडी घेऊ आणि खिडक्या वर करून यु नो तेवढीच हवा वापरू असं आपण त्याच्याकडे बघतोय. ते खराब का होतंय आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे लक्ष जाणं गरजेचं आहे.
1: म्हणजे मूळ प्रश्नाकडे जाणं खूप गरजेचं आहे. आपलं जसं मानवाचं आरोग्य असतं तसंच पर्यावरणाचंही आरोग्य असतं हे बऱ्याच जणांच्या गावी पण नसतं. यासाठी कुठले घटक मोजणं आवश्यक आहे म्हणजे हवेतनं ते कळतं आपल्याला, पाण्यातनं कळतं, मातीतनं कळतं, जैवविविधतेतनं कळतं की आणखी कशातून कळतं आणि ते कसं कळून घ्यायला हवंय आपण.
0: आय थिंक दुर्दैवाने आपली परिस्थिती आज अशी आहे की हे सगळं आपल्याला मोजावं लागतंय आणि बरेच इंटरनॅशनल किंवा नॅशनल स्टँडर्ड्स आपण बनवतो की AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तुमचा इतका असला तर तुमची हवा योग्य आहे किंवा योग्य नाही आहे. तसंच वॉटर क्वालिटीचे क्लास ए वॉटर आहे का क्लास बी वॉटर आहे, त्यातलं COD BOD कुठले घटक तुम्ही मोजताय, काय त्याच्यात तुमच्या पाण्यात आहे हे आपण मोजतोय. तर हे सगळे आता इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला सांगू शकतील की किती चांगलं किंवा वाईट आपली परिस्थिती आहे आणि जे काय आपण प्रयत्न करतोय त्याचा प्रभाव होतोय का नाही होते. खूप झाडं लावायचा एका शहराने मानस घेतला तर 10 वर्षांनी तापमानात मायक्रो क्लायमेट

0: मध्ये, मॅक्रो क्लायमेट मध्ये नाही, पण शहराच्या अवतीभोवती घरांच्या अवतीभोवती तापमानात घट झालेला दिसला पाहिजे, एअर क्वालिटी इंडेक्स कमी झालेला दिसला पाहिजे. सो हवा असेल, पाणी असेल, जमीन सॉइल चं आपण टेस्टिंग करू शकतो. जैवविविधतेत आधी संशोधकांवर अवलंबून असायचो की ते जातील, ते बघतील कुठले कुठले दिसतायत. आता ई डीएनए टेक्नॉलॉजी पण खूप वेगाने पुढे येते की पाण्यातनं डीएनएचे सॅम्पल्स घेऊन आपल्याला समजू शकतं की त्या भागात कुठले कुठले जीव प्राणी आणि पक्षी आहेत. सो आय थिंक ती टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढती आहे, पण ते आपल्याला गाईड करू शकणार की सध्या परिस्थिती काय आहे, ती सुधारती आहे का अजून बिघडती आहे. ती सुधरवायला जे प्रयत्न करायचे आहेत ते आपल्यालाच करायचे आहेत.
1: संपूर्ण जगाचा विचार केला तर असे कोणते कोणते देश आहेत की जे म्हणजे प्रदूषण मुक्त आहेत आणि आपल्या देशाचा भारताचा कितवा नंबर आहे?
0: आय थिंक रँकिंग बऱ्याच प्रकारचे आहेत आणि दुर्दैवानी भारताचा पर्यावरणाच्या क्षेत्रात परफॉर्मन्स हा कमी आहे. ते रिसर्च असेल की किती डेटा अवेलेबल आहे, किंवा मग तुमचं 10 सगळ्यात प्रदूषित शहरं बघितली तर 4 का 5 भारताची टॉप 10 मध्ये आहेत देश जगाच्या. पण चांगले एक्झाम्पल्स म्हणायला जर गेलं तर जपानचे काही भाग, भूटान, युरोपमध्ये नॉर्वे, स्कॉटलंड ते भाग, किंवा इवन चीन, ज्या परिस्थितीत खूप इंडस्ट्रियलायझेशननी जी परिस्थिती उजाडली होती चीनवर, त्यांनी खूप प्रयत्नांनी ती उलटवण्याचा प्रयत्न केला आहे, कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशात पण नॉर्थ ईस्टमध्ये काही भाग आहेत जिथे लोक स्वतःच्या गावाचा किंवा शहराचं आपुलकीनी जबाबदारीनी काळजी घेत आहेत आणि तिकडे पण कचऱ्यातला विषय असेल किंवा जैवविविधतेचा विषय असेल तर तिथे पण खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: तुम्ही घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत आहात. संभाजीनगरचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने काम व्हायला हवं जर आपलं शहर स्वच्छ करायचं असेल तर?
0: गेले 12-13 वर्षात जे आम्ही काम करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप पटीने वाढलं आहे. आधी आपल्याकडे पाहिजे तेवढ्या घंटा गाड्या नव्हत्या, प्रक्रिया केंद्र नव्हते, ठिकठिकाणी ढीग लागलेले असायचे कचऱ्याचे. ती परिस्थिती आय थिंक बऱ्याच प्रमाणाने सुधारली आहे. आता आपल्याकडे कारण नाही आहे घनकचरा व्यवस्थापनात एकदम इंदोरला हरवायची, कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे, खूप आपली रिसोर्सेस आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर झाले सिस्टम, आणि सिस्टम पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये आता चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाली आहे. वर्गीकरण होतंय कचऱ्याचं, सगळीकडे नाही पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये होतंय. आपले 3 प्रक्रिया केंद्र आहेत जिथे ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती होतीये, सुख्या कचऱ्याचे केंद्र आहेत जिथे कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाईव्हलीहूड पण जनरेट होत आहेत आणि कचऱ्याची विल्हेवाट पण होतीये. आय थिंक आता गरज आहे एन्फोर्समेंट ची,
1: अंमलबजावणी
0: करण्याची, आणि ते पण जनजागृती भरपूर झाली आहे, प्रोग्राम्स भरपूर झाले आहेत, आता दंड असं मला वाटतं की तिथे आपण वळण्याची गरज आहे.
1: म्हणजे शासन स्तरावर प्रयत्न खूप झालेले आहेत. खरं तर यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीची किंवा कायद्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर नागरिकांनी ती गोष्ट आपली समजून स्वतःचा सहभाग तिथे नोंदवायला हवा. आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीने जनजागृती होऊ शकते या क्षेत्रामध्ये?
0: आपले कायदे किंवा आपले जे स्कीम्स प्रोग्राम जर बघितले, स्वच्छ भारत असेल, माझी वसुंधरा असेल, हरित भारत मिशन असेल, अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन, नमामी गंगे प्रोग्राम असेल, तर आय थिंक पॉलिसीमध्ये आणि पेपरवरती आपल्याकडे सगळे स्कीम्स, सगळे प्रोग्राम, इवन आयईसीचे मटेरियल, पॅम्फलेट असेल, जिंगल असेल, हे सगळं आता आपल्याकडे आहे. अंमलबजावणीमध्ये नागरिक आणि शासन ह्या दोघांचाही सहभाग गरजेचा आहे. शाळांमध्ये आता खूप भर दिला जात आहे पर्यावरण ह्या विषयाला. मला असं वाटतंय की जे आपण सुरुवातीला बोललो की जे कनेक्शन तुटलंय ते परत घडवण्याची गरज आहे. आपली वागणूक ही आपल्या विश्वासातून येते आपण कुठल्या काय आपले व्हॅल्यू

0: आहेत काय आपले बिलीफ्स आहेत ह्यातनं आपली वागणूक येते. वागणूक तर आपण बदलत चाललोय, आपण जनजागृती करतोय, कचरा वर्गीकरण कुठे फेकलं तर फाईन ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, पण जे बिलीफ्स आणि व्हॅल्यूज आहेत ते कुठेतरी बदलताना
1: स्वतःमध्ये उतरवण्याची खूप गरज आहे प्रत्येक नागरिकाने
0: स्वतःमध्ये, पण ती दिसून यायला पाहिजे
1: तुमच्या कृतीतून
0: दिसायला हवी. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी आपण चर्चा करत होतो की कुठली तरी सिस्टम जर बिघडली, एखादा नाला फुटला, एखाद्या दिवशी किंवा दोन तीन दिवस कचरा गाडी नाही आली, तर ती सिस्टम सुधारायची आपुलकी सध्या आपल्याला वाटत नाही. कुठेतरी नोंद करावी, कुठेतरी तक्रार करावी, त्याचं निवारण करूनच घ्यावं हा जो भाव आहे तो नाही आहे. तीन दिवस गाडी नाही आली तर चौथ्या दिवशी बाहेर टाकून द्यायला आपल्याला काही वाटत नाही.
1: म्हणजे थोडक्यात काय की अधिकार आणि हक्क आपल्याला कळतात पण जबाबदारी कळली पाहिजे. मॅडम, पर्यावरणाचं आरोग्य, आपण जसं माणसाचं आरोग्य आहे तसंच या पर्यावरणाच्या आरोग्याला रोगग्रस्त आणि आजारी करणाऱ्या माणसाच्या सवयी कोणत्या आहेत की ज्याने पर्यावरणाला जास्तीत जास्त हानी पोहोचू शकते?
0: जसं आपण आधी बोललो, प्रत्येकच वागणूक आपली ह्याचा इम्पॅक्ट तर पडत असतो. मग ती कचरा जनरेट करण्याची असेल, तो टाकण्याची असेल, गरजेपेक्षा जास्त गाड्यांचा वापर, यु नो, टेक्नॉलॉजीचा वापर, ह्या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट पर्यावरणावर पडत असतो. आणि बरेचदा आपण त्याच वादात गुंततो की आता मी प्लास्टिकची बॅग नाही वापरत, आता मी पेपरची बॅग वापरते, आता मी पेट्रोलची गाडी नाही, आता मी ईव्ही वापरते. पण आमच्या क्षेत्रात बरेचदा म्हणतात की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि प्रत्येक सोल्युशनचा प्रॉब्लेम असतो. तर ईव्ही जरी आपण वापरली, प्रदूषण कमी झालं, तरी ज्या बॅटरीज बनतायत त्या बनवताना जे प्रदूषण होत आहे, तर आपल्या गरजेंवरच कुठेतरी कंट्रोल असणं आणि त्यातनं जी वागणूक येईल ती नॅचरली पर्यावरणाशी जोडून वागणूक त्यातनं येईल.
1: बरोबर. आता आपण म्हणजे पर्यावरणाबद्दल इतकं बोलतो आहोत, पण हे जे सगळेच बदल, म्हणजे मातीचं जे टेक्स्चर आहे किंवा हवेमधला बदल आहे, पाण्यामधला बदल आहे, जीवसृष्टीमधला बदल आहे, या सगळ्यांमधला कुठला बदल पर्यावरणासाठी जास्त त्रासदायक आहे?
0: कमी जास्त असं जागतिक स्तरावर म्हणणं कठीण आहे. काही भागांमध्ये जिथे पाण्याचा खूप ताण आहे तिथे जलचक्रावरचा बदल जास्त हानिकारक असू शकतो. ऑफकोर्स हे जेव्हा आपण मानवी दृष्टिकोनातनं बघतोय तेव्हा, आधी जशी चर्चा झाली सगळे एकमेकांशी गुंतलेले आहेत, तर एक बिघडला तर दुसऱ्यांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसणारच आहे. पण प्रत्येक जागेचं प्रायोरिटी ही वेगळी आहे. तर म्हणून जागतिक स्तरावर कुठलं जास्त महत्वाचं आहे असं म्हणणं कठीण आहे. बरेच पर्यावरणाला समजून घ्यायचे बरेच फ्रेमवर्क्स आहेत, त्यातला एक असा आहे की 9 अशी चक्र आणि प्लॅनेटरी बाउंड्रीज आहेत जे आपण ओलांडली नाही पाहिजे, आणि त्यातली आपण एक ओलांडली दुसरी ओलांडली असं ते ट्रॅक करतायत. सो एक ओलांडली की एका दिशेने आपण ताणले जाऊ, पण बाकी दिशांचं पण म्हणजे ताण हा वाढतच चालला आहे. सो हे 9 चक्र किंवा 9 प्लॅनेटरी बाउंड्रीज ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत.
1: तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात गेले काही वर्षांपासून आणि तुमचा विषय पण तो आहे अभ्यासाचा. तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की एकूणच पर्यावरणाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, पहिल्यांदा मी तर म्हणते की आपल्या कुटुंबापुरता विचार करा, आपल्या कॉलनीपुरता विचार करा, आपल्या शहरापुरता विचार करा, आपल्या प्रांतापुरता आणि मग देशापुरता. म्हणजे सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून जर करायची असेल तर काय करायला हवं सामान्य माणसाने?
0: सगळ्यात आधी थोडं संशोधन, आपण काय खातोय, आपण जे पाणी पितोय त्याचे काय घटक त्याच्यात आहेत, आपल्या गावाची किंवा शहराची हवामान कसं आहे, AQI काय आहे, ह्या गोष्टींनी सिरियसनेस आय थिंक समजेल. आणि जास्त करून आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा पुढच्या पिढीचा जेव्हा आपण विचार समोर ठेवतो तेव्हा बरेचसे लोक ज्यांचं एकमेकांशी पटत नसेल तरी ते एकत्र येऊ शकतात, कारण आपण आपल्या मुलांचं त्यांच्या मुलांचा विचार करत असतो. सो सर्वात पहिले आहे की जाणून घेणं की काय सध्याची परिस्थिती आहे. आणि दुसरं जसं मी

0: म्हटले की आपण आणि पर्यावरण यातलं जे नातं आहे ते दुरुस्त करणं ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे. नाही तर वागणूक बदलत जाईल, पण मनातला विश्वास जर नाही बदलला तर ती वागणूक आपण शाश्वतरित्या पार नाही पाडू शकणार. आणि मग जेव्हा ते कनेक्शन पर्यावरणाबद्दल निसर्गाबरोबर परत जुडेल तेव्हा मग आपण कुठलं खातोय, लोकल खातोय का खूप दूर प्रिझर्वेटिव्ह वालं पॅकेज वालं जे मिलो ट्रान्सपोर्ट होऊन आपल्याकडे आलं आहे असं अन्न खातोय का, जे ताजं आहे जे लोकल आहे जे आपलं आहे ते खातोय. जेव्हा पाणी येत आहे तेव्हा आपण फक्त आपल्या घराचं आणि कोणाची बोर सगळ्यात खोल असा विचार करतोय का, आपल्या वॉर्डचा कुठे आपण रिचार्ज पिट बांधू शकतो, कुठे पूर्ण कम्युनिटीसाठी ग्राउंड वॉटरची पातळी कशी आपण वाढवू शकतो असा विचार आपण करू शकतो का. जसं मी आधी म्हटलं जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यापेक्षा ते दुष्परिणाम समाजासाठी कसे आपण कमी करू शकतो त्याचा विचार यायला लागेल जेव्हा हे इंटरकनेक्शन्स जी गुंतागुंती आहेत ती आपल्याला समजायला लागेल.
1: बरोबर. आणि एकूणच म्हणजे काय म्हणतात त्याला की स्वतःच्या देशाबद्दल प्रेम, स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आणि स्वतःच्या समाजाबद्दल सुद्धा प्रेम जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपोआपच तो माणूस एक सुजाण नागरिक बनू शकतो आणि सगळ्या या गोष्टींचा तो साकल्याने विचार करू शकतो. गौरी मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा जो इतका वेगळा असा विषय आहे पर्यावरणाचं आरोग्य बऱ्याच जणांना माहीत पण नाहीये हा विषय, तर त्यावर तुम्ही प्रकाश टाकला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, 26 सप्टेंबर या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या निमित्ताने निरोगी पर्यावरण समतोल निसर्गाची गरज या विषयावर गौरी मिराशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग आज इथेच थांबते. सादर करते नयन पवार यांच्यासह मी मदालसा कानडे तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

0: विसर्जनस्थळं आणि 383 हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. राज्यात इतरत्र नद्या आणि तलावांवर विसर्जनाची व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली आहे. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षणही केलं जाणार आहे. देशाच्या सर्व नागरिकांचा सहभाग आणि योगदानातूनच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वाराणसी ते वडनगर असा प्रवास करणाऱ्या सेवायात्रींशी आज त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात अनेक आव्हानं येतील पण त्यांचा सामना करा असं आवाहन त्यांनी केलं.
1: हमें आत्मनिर्भर भारत बनाना है.
2: चुनौतियां आएगी,
1: चुनौतियों को चुनौती देने का तो संस्कार लेकर के हम चले हैं. इसलिए हमें हर दिन एक नई ऊर्जा लेकर सेवा भाव के साथ राष्ट्र कल्याण, राष्ट्र सेवा का काम, जन सेवा से राष्ट्र सेवा, इस मंत्र को जीना है. इस यात्रा में भी जितने ज्यादा लोगों को सेवा के काम में जोड़ेंगे ये यात्रा उतनी ज्यादा सफल होगी.
0: गेल्या 12 वर्षांमध्ये देशातली शहरं आणि खेड्यांमधलं अंतर खूप कमी झालं असून खेड्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. तसंच देशाच्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत असंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या 7 सूत्रांचा उल्लेख त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभ आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रयत्नांविषयी.
3: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात जीएसटी लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एसआयआर संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे फॉर्म 6 प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा विशेष तपास पथकाद्वारे तपास व्हावा, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं आहे. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू आणि काश्मीरला तातडीनं संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठीचा ठराव मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज विधानसभेत मांडला. भाजपाच्या आमदारांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. 26 जून 2000 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेनं संमत केलेल्या ठरावांनुसार केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरला तत्काळ पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा असं या ठरावात म्हटलं.

0: आहे. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा प्रस्ताव इराणनं अमेरिकेला दिल्याचं वृत्त आहे. तर टप्प्याटप्प्याने संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं जात आहे. अमेरिकेनं निर्बंध कमी केले तर होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव इराणनं दिला आहे. या 7 दिवसीय प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष थांबवणं, होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा पुन्हा सुरु करणं या मुद्द्यांचा समावेश असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी म्हटलं आहे. मध्यस्थांमार्फत हा प्रस्ताव अमेरिकेला कळवला असून यातल्या काही अटींची पूर्तता झाल्यानंतर 7 दिवशी होर्मुझची समुद्रधुनी खुली होईल आणि अणुकार्यक्रमावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. इराण चर्चेला तयार असून अमेरिका आणि इस्रायल इराणच्या विरोधात लष्करी कारवाया करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होत असताना भूमिका न घेणाऱ्या युरोपीय देशांवर त्यांनी टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच जूनमध्ये झालेला करार अयशस्वी झाल्याचा आरोप इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केला. तसंच इराण चर्चेसाठी तयार असल्याचंही नमूद केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विदेश उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सी बी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे स्पष्ट केलं. भारताच्या दृष्टीकोनात राजकीय वचनबद्धतेबरोबरच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदकतालिकेत भारत 12 स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योश्ना चिन्नप्पा आणि वेलावन सिंथिल कुमार यांनीही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केलं. क्वॅश महिला एकेरीत अनाहत सिंहनं तन्वी खन्नावर 3-0 मात करून उपांत्य फेरी गाठली तर अभय सिंहनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयुद्धात सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची बांधावर जाऊन पाहणी. पिकांचं सरसकट नुकसान झाल्यानं मदतही सरसकट देण्याची ग्वाही. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं आणि जिल्ह्यात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू.
3: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. निलंगा तालुक्यात जाऊ आणि औसा तालुक्यातल्या खरोसा इथं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ सुमारे 50% पाऊस झाल्यामुळे नदी नाले आणि विहिरींच्या पाणी पातळीत मोठी घट झाली असून खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं

0: फडणवीस यांनी सांगितलं. प्रत्यक्ष पाहणीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्याचं दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आंदोलनं सुरूच आहेत. औसा तालुक्यातल्या तावशी इथं लातूर तुळजापूर महामार्गावर अज्ञातांनी टायर जाळून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा देखील दुष्काळाच्या प्रश्नावरून वादळी ठरली. पावसाअभावी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे गठ्ठे सभागृहात आणून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवण्यात आले. लातूर जिल्ह्यात पिकांचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. निलंगा तालुक्यातल्या निटूर आणि लातूर बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथं रस्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. तर निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पहिल्या 2 दिवसात 21 शिबिरांमध्ये 142 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावं अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर इथं घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं असून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य टंचाईच्या काळात गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. आज गणेश विसर्जन होत असून प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. उदगीरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. संवेदनशील ठिकाणं मुख्य रस्ते आणि विसर्जन मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता आणि शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ इथं गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत घालणं, धक्काबुक्की आणि रस्ता रोको केल्याप्रकरणी भाजप तालुका अध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकी स्वारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. रेणापूरमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयासह महत्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातील रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लातूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यावर अनेक दिवसांच्या खंडानंतर काही भागात पावसानं हजेरी लावली. उदगीर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र खरीप पिकांचं यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं आगामी रबी हंगामासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी चांगल्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: भी हमें सुनते हैं विविध भारती को और आनंद लेते हैं इन गीतों का. संदेश भेजने के लिए आप सभी का बहुत शुक्रिया. एक श्रोता कह रही है कि रही तारीफ करने की बात तो श्रीमती जी की, जी हाँ, एक श्रोता कह रहे हैं कि रही तारीफ करने की बात तो श्रीमती जी की करते हैं लेकिन सुनने को यह मिलता है कि आप तो काम बताओ क्या है. जी कभी कभी तारीफ करने से ऐसा भी लग जाता है, संदेह हो जाता है ना कि कोई काम ही होगा जरूर. भाई बिना काम के भी प्यार जता देना चाहिए.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत मंगलमूर्ती गणरायाच्या भव्य मिरवणुकांना सुरुवात झाल्यानं सर्वत्र ढोलताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ऐकू येतोय. बालरूपात असलेल्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गिरगाव चौपाटी, दादर, जुहूसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलावांवर यंदा गणेश विसर्जन होणार आहे. गणेशमूर्तींचं शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत जीवरक्षक 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महत्वाच्या

0: ठिकाणी ड्रोनद्वारे ही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजता मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलाव विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. एकूण 25 गणेश मंडळं सहभागी झालेल्या या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेनं 77 अधिकृत विसर्जन स्थळं घोषित केली आहेत. तसंच घरगुती गणेशमूर्तींच्या संकलनासाठी विशेष मूर्तीदान व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. बुलडाण्यातल्या खामगाव शहरात मानाच्या लाकडी गणपतीच्या महाआरतीनं सकाळी 9 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. धुळ्यात पांझरा नदीसह विविध विसर्जन स्थळांवर विसर्जनाची व्यवस्था आहे. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय.
1: मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ बेशुद्ध पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती स्थानिक रहिवाशी आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिना दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्कारांनं गौरवण्यात आलं. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वडाळा इथल्या गृह प्रकल्पामुळे 2 ते 3 हजार माथाडी कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कामगारांसाठी आणखी नवीन गृह प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळासंदर्भातला शासन आदेश कदाचित आजच निघेल आणि त्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील असं आश्वासन त्यांनी आज दिलं.
2: त्या ठिकाणी परपलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हाती काही येईल अशी परिस्थिती नाही आणि बहुतांश भागात पिण्याचं पाणी असेल चारा असेल असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही त्याचं नियोजन करतो. जसं मी सांगितलं की या संदर्भातला GR आपण काढतो, तो आजच कदाचित निघेल आणि त्या माध्यमातून आपल्या दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील.
1: मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 अधिक विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 446 टँकर्समार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. साजिद पांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलडाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्याचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जातील अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. SIR प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या निवृत्त नेतृत्वाखालच्या विशेष

0: तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रश्नांविषयी.
1: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात जीएसटी लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणं सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मुंबईतल्या आयआयटी साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि मेसेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज आयआयटीला भेट दिली आणि साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल्स 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह पदक तालिकेत भारत 12 स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 मात्र. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.
1: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, संगीत ही केवळ कला नाही तर ती एक साधना आहे आणि या साधनेत सातत्य, संयम आणि समर्पणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विश्वात तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेक लोक कित्येक वर्ष तपश्चर्या आणि रियाज करतात. त्यामुळेच आपण आजच्या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडीच्या गाण्यानं.

0: मित्रमैत्रिणींनो, आजच्या युवावाणीच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत अशाच एका प्रतिभावान सुरेल हिंदुस्थानी शास्त्रीय गायिकेला, जी गेल्या तब्बल 17 वर्षांपासून मेवाती घराण्याचे गायक श्री सचिन नेवपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ख्याल गायकीचे शिक्षण घेते आणि तिने अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली असून देश विदेशातील विविध संगीत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय. आपल्यासोबत आहे प्राची खोत. हॅलो प्राची.
1: हॅलो.
0: तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत. युवावाणीमध्ये आपण आज एक संगीतमय मैफिल रंगवणार आहोत, तुझ्याशी संवाद साधणार आहोत, त्यामुळे सर्वात आधी तू आम्हाला काय ऐकवशील?
1: राग

0: म्हणजे अगदी वयाच्या अगदी लहानपणापासून तुला संगीताची आवड होती की एखाद्या व्यक्तीमुळे किंवा प्रसंगामुळे तू संगीताकडे वळलीस?
1: माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझी आई आणि माझे गुरु या दोघांचा सर्वात मोठा रोल आहे. आईचा यासाठी, कारण मी सुरुवातीला, म्हणजे त्या वयात आपल्याला काही कळत नसतं खरं तर, ज्या वेळेला मला आई घेऊन गेली माझ्या गुरूंकडे, तर गाण्याची आवड होती. पण आवड असणं आणि प्रत्यक्षात ती कला ऍज अ करिअर निवडणं यात बराच फरक असतो. तर त्यामुळे आईचं ते एक श्रेय की आई मला घेऊन गेली, आणि मग गाता गाता किंवा शिकता शिकता मला आवड लागली, आणि मग त्याच्यात खरं तर हे सगळा प्रवास इतका नकळत झालेला आहे. मी ठरवून गाण्यात आलीच नाही आहे, शिकता शिकता मला त्यात आवड पण होती, मी करत गेले, आणि कधी गायला लागले बाहेर हे मला पण कळालं नाही खरं तर. तर माझ्या गुरूंचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण शिक्षकाच्या हातात असतं की विद्यार्थ्याला त्या कलेबद्दल काय वाटतंय.
0: तर
1: जेव्हा मी माझ्या गुरूंचे लहानपणी रियाजाचे सेशन्स ऐकायचे, किंवा तर ते एक म्हणजे शिक्षण, फॉर्मल शिक्षण जे असतं तो एक वेगळा भाग असतो, की तुम्हाला त्यामध्ये इन्फॉर्मेशन, माहिती जी असते ती फार मिळते आणि तुम्हाला टेक्निकली गोष्टी शिकवल्या जातात. पण त्या व्यतिरिक्त संगीत शिक्षणामध्ये वातावरणाचा किंवा त्या शिक्षकासाठी गाणं काय आहे हे जेव्हा तुम्ही जवळनं बघता, अनुभवता, त्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर फार होतो, आणि त्यातनं कलाकार म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळते की आपण काहीतरी करू शकतो किंवा करायला हवं.
0: तू गेली 17 वर्ष मेवाती घराण्याचे तुझे जे गुरु आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतीयस, तर ह्या गुरु शिष्य परंपरेचा तुझ्या आयुष्यावर, एकंदरीत आयुष्यावर कसा प्रभाव पडला?
1: गुरु शिष्य परंपरेमध्ये शिकण्याचा फार मोठा फायदा हा असतो ना की तुम्ही फक्त शिक्षणासाठी त्या गुरुकडे जात नाही, तर त्यांच्या सहवासात राहता. आणि जेव्हा त्यांच्या सहवासात असता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही फक्त गाणं न शिकता इतर पण बऱ्याच गोष्टी, जसं आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज करतो, त्यानंतर मी म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतो सुद्धा त्यांच्या अकॅडमीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींमधनं खूप अनुभव असे तुमच्या गाठीशी

0: येतात जे नुसतं शिक्षणातनं कधी कोणी सांगू शकत नाही. कारण एखादी गोष्ट मला तुला शिकवायची आहे असं जर मी ठरवलं तर ते होत नसतं. एखादा प्रसंग तसा यावा लागतो की त्या निमित्ताने ते तुम्हाला सांगणं होतं,
1: बरोबर आहे.
0: तर ते प्रसंग वेगवेगळे अनुभवायला मिळणं हे सगळं गुरुशिष्य परंपरेत मधनच साध्य होतं असं मला वाटतं.
1: बरोबर आहे. आपण गुरूंसोबत प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, माणूस म्हणून घडतो आणि कलाकार म्हणून सुद्धा. तुझ्या गुरूंची एखादी रचना असेल ना जी तू आम्हाला ऐकवशील?
0: नक्की. राग देश मधली एक रचना आहे, मला फार आवडते, सादर करते.

0: खूप छान गायलेस, पण तुझ्या संगीत प्रवासासोबत तू अकॅडमिक्स किंवा तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांग आम्हाला.
1: लहानपणीपासूनच गाणं शिकायला सुरुवात केल्यामुळे आणि त्याच्यात कल असल्यामुळे खरं तर 10वीपर्यंत माझा ओढा गाण्याकडे खूपच गेला होता. त्यामुळे म्हणजे तसं तर मला आर्ट्सच घ्यायचं होतं. 11th 12th मी कॉमर्समधनं केलंय आणि मग त्याच्या पुढे, कारण म्हणजे जेव्हा तुम्ही करिअर ऑप्शन सिलेक्ट करत असतात 10वीनंतर, तेव्हा थोडं असतं की काहीतरी बॅकअप ठेवू. कारण आर्ट फील्ड म्हणजे हे फक्त मी नाही, असे भरपूर लोक असतील ज्यांचं हे डोक्यात असतं की आर्ट थोडी रिस्की फील्ड आहे, घ्यायला हवं की नको, नक्की त्यात तेवढा स्कोप आहे.

0: का. त्यामुळे सगळ्यांनाच जो प्रश्न पडतो तो मलाही त्यावेळेला होता आणि त्यामुळे 11th 12th कॉमर्समध्ये झालं. पण मग त्यानंतर मी बॅचलर्स जे आहे म्युझिकमधनंच केलंय आणि त्याच्या पुढे मास्टर्स भारती विद्यापीठातनं पुण्यातनं केलं. मग त्यात स्पेशलायझेशन खयाल गायनाच्यातनं केलं.
1: ओके, खूप छान. तुझा रोजचा रियाज कसा असतो प्राची? कारण संगीतामध्ये रियाजाला प्रचंड महत्व आहे आणि एका नव्या विद्यार्थ्याला समजा संगीत शिकण्याची, गाणं शिकण्याची सुरुवात करायची असेल तर त्याने कशी करावी?
0: खूप छान प्रश्न विचारला. कारण आजकाल काय होतंय ना की टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे युट्यूबवरनं वगैरे पण खूप लोक शिकण्यास सुरुवात करतात. तर जेन्युअनली जेव्हा आम्ही पण शिकवतो तेव्हा माझं हे मत आहे की सर्वात आधी कुठला तरी गुरुकडे तुम्ही जायला हवं जर तुम्हाला कुठलीही कला शिकायची आहे. कारण कलांमध्ये असं नसतं की एक फिक्स फॉर्मॅट आहे आणि हे तुला दिलं आणि झालं. प्रत्येकाचा कल वेगळा असतो, प्रत्येकाची विचारशैली वेगळी असते, प्रत्येकाच्या आवाजाची जडणघडण वेगळी असते, टोन वेगळा असतो आणि त्याच्यानुसार गुरु अनुभवानुसार त्याला शेप करत असतो किंवा त्याला आकार देत असतो. तर एक रियाज मला चालला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला चालेल असं होत नाही आणि ते करण्यासाठी तो एक एक्सपिरियन्स, तो वेळ गेलेला हवा. त्यामुळे कुठल्या तरी गुरुकडे जाऊन शिकणं हे खूपच महत्वाचं असतं. तर कुठली पण कला शिकायची असेल तर आधी तुम्ही गुरुकडे जा आणि मग रियाज त्या पद्धतीने हळूहळू सांगितला जातो की कसा असायला पाहिजे. आणि तू म्हणतेस तसं गाण्यामध्ये रियाजाला फार महत्व आहे. कारण मुळात कुठलाही अवयव आपण गळा गातो जेव्हा तर गळा हे अवयव झालं, त्याला वापरात असणं आणि त्याचा फ्लेक्झिबिलिटी वाढवणं असेल, टोन डेव्हलप करणं असेल, त्याची आवाजाची जवारी तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी टेक्निकल रियाज असतो. मग खयाल गायन, तुम्हाला कुठला प्रकार गायचाय त्या प्रकारासाठी काय लागतंय. मग गजला गाणार असेल तर उच्चारांकडे स्पेशली लक्ष द्यायला लागतं, त्याचा भाव समजून घ्यायला लागतो, त्याची मांडणी कशी असते, केहन कशी असते याच्याकडे जायला लागतं. खयाल गाणार असेल तर रागांचं स्ट्रक्चर समजून घेणं असेल, राग उभा करण्यासाठी त्याच्याबद्दल विचार करणं असेल, मग त्याचं चिंतन आलं, वेगवेगळ्या गायकांचं ऐकणं आलं, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर जसा जसा जॉनर तुम्हाला निवडायचा असतो मग त्यानुसार त्याचा रियाज ठरतो. पण कुठलीही कला तुम्ही जर निवडली तर रियाजाशिवाय पर्याय नाही.
1: आणि तुझाही रियाज मग असाच होत असावा. तू अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहेस. अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, प्रभा अत्रेंसमोर सुद्धा तू गायली आहेस. तुझ्या ह्या संगीत प्रवासाबद्दल सांग.
0: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणं सुरू केलं मग त्यानंतर नॅचरलीच वेगवेगळ्या संधी येत गेल्या. आणि काही काही वेळा म्हणजे जेव्हा ते मुमेंट्स आलेत की अशा दिग्गजांसमोर गायची संधी आली, खरं तर विश्वास नाही बसत. आणि खूप दडपण पण असतं, खूप भीती पण असते, पण आपल्या रियाजावर आपल्या शिक्षणावर एक विश्वासही असतो थोडासा की काय गायचंय हे माहिती असतं. मग तिथे जाऊन फक्त श्रद्धेने आपली कला सादर केली की बाकी होऊन जातं सगळं.
1: एवढ्या दिग्गजांसमोर गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुला असं वाटतंय का की आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे वळते, आकर्षित होतीये?
0: नवीन पिढी शास्त्रीय संगीताकडे वळतीये. कारण आता माझ्याच जनरेशनमध्ये बघितलं तर खूप लोकांचा शास्त्रीय संगीताकडे कल आहे, खूप लोक शिकतायत आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार देखील करतायत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने शास्त्रीय संगीताचं काम चाललेलं आहे. फक्त नवीन विद्यार्थ्यांनी कला आणि सादरीकरण या दोन्ही गोष्टी एकात एक आहे. मुळात गाणं परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे ती सादर करणं हे तेवढाच महत्वाचा भाग आहे. पण त्याची गडबड न करता ती परिपूर्ण होऊ देणं किंवा त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी येऊ देणं आणि त्यानंतर त्याला पुढे येणं याच्याने आणखीन कलेचा दर्जा वाढतो असं मला वाटतं.
1: नक्कीच, अगदी बरोबर प्राची. ह्याबरोबर तू आम्हाला आता काय ऐकवशील?
0: एक भावगीत ऐकवते.

0: प्राची तू केवळ एक शास्त्रीय गायिका नाहीये, तर एक उत्तम हार्मोनियम वादक सुद्धा आहेस आणि तू बऱ्याचशा रचनाही केलेल्या आहेस, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: संगीत ही एक म्हणजे खूप मोठी कॉन्सेप्ट आहे किंवा खूप मोठी टर्म आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने संगीताला अनुभवू शकता. तर गायन हे एक माध्यम झालं, वाजवणे हे एक माध्यम झालं, पण त्या व्यतिरिक्त अरेंजमेंट करणं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धती, तर या सगळ्यातनं मला असं वाटतं की तुम्ही संगीताच्या आणखीन जवळ जाता किंवा संगीताला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवू शकता. तर त्यामुळे जेव्हा म्हणजे आवडती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता येते, त्यामुळे मला या सगळ्याच गोष्टी करायला फार आवडतं.
0: मग तू स्वतः एखादं गायलेलं गाणं ऐकवशील का आम्हाला?
1: हो नक्की, दर्शन दे मोहे राम.

0: प्राची, आता आपण शेवटाकडे वळतोय. मला सांग, संगीत तुझ्यासाठी काय आहे?
1: खरं तर म्हणजे कुठल्याही गायकाला हा प्रश्न विचारला तर सेमच उत्तर असेल किंवा फार अवघड आहे ते सांगणं की संगीत

0: साठी खरं तर काय आहे. इतक्या वर्षांमध्ये जेव्हापासून मी शिकायला सुरुवात केली आहे, गायलं नाही असा कुठला दिवस जात नाही, किंवा नाही गायलं तर खरं तर करमत नाही. तर कुठल्याही कलाकारासाठी त्याची कला हे त्याच्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम असतं असं मला वाटतं. की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा, आणि आणखीन एक असं की त्या कलेतनं तुम्हाला काय काय एक्सप्रेस करायचंय किंवा काय व्यक्त करायचंय, तर या दोन्ही गोष्टी कलेतनं फार होतात आणि कलाकारासाठी ते माध्यम असतं त्या गोष्टीचं. तर म्हणजे एवढे वर्ष जे तुम्ही त्यासोबत घालवता की त्याच्यामध्ये ट्रेनिंग असणं म्हणा, त्याची तालीम घेणं म्हणा, किंवा टेक्निकली स्वतःला तयार करणं असेल, आणि मग या सगळ्याच्या माध्यमातून फायनली तुम्ही काय व्यक्त करताय, कशासाठी त्याचा वापर करताय, कसं ते लोकांसमोर आणताय आणि लोकांना त्यातनं काय देताय, हे सगळं कलाकारासाठी म्हणजे विश्व बनतंय एका पॉइंट नंतर. तर माझ्यासाठी पण हा प्रवास असाच होता की सुरुवातीला आपण शिकायला लागतो, मग आपण त्याच्यातनं स्वतःला एक्सप्लोअर करायला लागतो, मग त्यातनं आपण सोसायटीसाठी पण काहीतरी तयार करतो, आणि हळूहळू ही कला तुम्हाला खूप काही काही देते, म्हणजे व्यक्ती म्हणून समृद्ध करते, तुम्हाला तुमचे स्वभाव पण जास्त कळायला लागतात. म्हणजे गाणं ही अशी कला आहे, कारण खयाल गायनामध्ये स्पेशली तुमचा स्वभाव रिफ्लेक्ट होतो, तर त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप चांगलं ओळखायला लागता की माझा पेशन्स किती आहे, मी किती वेळ बसू शकते, काय गाऊ शकते, काय केलं की मला मी कॉन्शियस व्हायला लागते, किंवा मी किती कॉन्शियसली स्वतःला ऐकते. छोटी छोटी जी गाण्यातली मूल्य आहेत ती आयुष्यामध्ये पण तुम्हाला महत्वाची ठरतात. म्हणजे गाण्यातनं काही गोष्टी कळतात स्वतःबद्दल, त्या आयुष्यात पण खूप जास्त महत्वाच्या ठरतात.
1: बरोबर आहे प्राची, जसं तू म्हणालीस तसं संगीत आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असावं असं आपण म्हणू शकतो. आता तू आम्हाला काय ऐकवशील?
0: जाता जाता माझ्या शेवटच्या गाण्यातून मी फक्त गणपतीला प्रार्थना करते आणि आशा व्यक्त करते की जे काही युवकांनी म्हणा, भक्तांनी म्हणा, मागणं गणपतीला मागितलंय किंवा जी काही प्रार्थना केली आहे ती सगळ्यांची पूर्ण होवो, आणि शेवटची रचना सादर करते.

0: राजी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, जाता जाता युवकांना काय संदेश देशील?
1: मी शिकवताना पण या गोष्टी खूप अनुभव करते की जेव्हा तुम्ही कुठली तरी कला शिकता आणि मग हळूहळू 10वी 12वी परीक्षा करिअर या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि कुठेतरी कलेकडचा तुमचा कल कमी होतो किंवा लक्ष देणं होत नाही, रियाज करणं होत नाही, तर कुठली पण कला शिकण्यासाठी तुम्ही त्यात करिअर करणं गरजेचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य समर्पित करावं असंही अपेक्षा नाहीये. पण व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचा स्वतःच्या व्यक्त होण्यासाठी काहीतरी एक कला हाताशी असावी असं नक्की मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने कुठल्या तरी कलेचा एक म्हणजे क्लास लावा म्हणा किंवा काहीतरी बेसिक शिक्षण नक्की घ्यायला हवं आणि त्याला आवड म्हणून का होईना पण जपायला हवं. आणि त्यासोबत भारतीय कला आहे यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम ऐकायला जाणं असेल किंवा वेगवेगळ्या कलाकारांच्या कॉन्सर्ट अटेंड करणं, तर ह्या गोष्टी पण युवकांनी नक्की कराव्या.
0: नक्कीच, जसं तू आता गाणं गायलंस त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करो आणि तू युववाणीमध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद प्राची. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडून तुझ्या पुढच्या संगीताच्या वाटचालीसाठी

0: खूप खूप शुभेच्छा.
1: तर उत्कर्ष, मला पण खूप छान वाटलं आकाशवाणी केंद्रामध्ये येऊन, आणि आकाशवाणी केंद्रामध्ये मला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहोत युववाणीचा हा संगीतमय विशेष कार्यक्रम गायिका प्राची खोत हिच्यासोबत. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल. आजचा युववाणीचा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी। माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक। मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई। भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे। राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत। गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आज सर्वजण लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत। शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे। अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे। गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे। गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत। महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहे।
0: पुण्यात कसबापेठ तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन पार पडलं। विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गर्दीनं रस्ते फुलले आहेत। ड्रोन आणि भरारी पथकांमार्फत सुरक्षा यंत्रणा मिरवणुकांवर लक्ष ठेवून आहेत। मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे। नाशिकमध्ये मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी घाई केल्यामुळे महात्मा गांधी रोड सिग्नल इथं काही काळ गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिरवणूक पूर्ववत सुरू झाली। दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं विविध ठिकाणाहून 36,000 मूर्तींचं दान स्वीकारलं आहे। बुलडाणा धुळे जालना इथल्या आमच्या वार्ताहरांनी गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्याच्या बातम्या दिल्या आहेत। नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय। माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या 1-1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। वाशी इथं कांदा बटाटा मार्केटमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे। यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे। एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे। 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कुठलंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना

0: दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुटी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्तीवेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गड ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातल्या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे तर अन्य 2 आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जवळपास 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची भुकटी करून तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये ती मिसळून ती पाकिटात भरून या प्रवाशांनी भारतात आणल्याचं संचालनालयानं सांगितलं. ही भुकटी मिसळलेले जवळपास 33.5 किलो वजनाचे अन्नपदार्थ या प्रवाशांकडे आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा इथं बस उलटल्यानं झालेल्या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. वाटेत आलेल्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. जखमींना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकासह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: मुंबईतल्या भुलेश्वर भागात मुंबादेवी मंदिरालगत असलेल्या भैरुमल हाऊस या 4-मजली इमारतीला आज आग लागली. दुपारी 1:15 सुमाराला ही आग लागली. इमारतीतल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाने दुपारी 3:15 आग आटोक्यात आणली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयोग

0: आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतानं अनेक क्षेत्रात प्रगतीचे आलेख उंचावले. हरित ऊर्जा क्षेत्र हे त्यापैकीच एक. बाहेरील देशांवरील इंधन अवलंबित्व कमी करत भारताची वाटचाल ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे करत आणि त्याचवेळी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक उद्दिष्ट ठेवत सरकारनं अनेक परिणामकारक योजना राबवल्या आहेत. याचाच परिपाक म्हणून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. तर पवन, जैव, हरित, हायड्रोजन अशा शाश्वत ऊर्जा क्षेत्रातही भारतानं आघाडी घेतली आहे. याच प्रगतीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊ. श्रोते हो, सौर ऊर्जेनं भारताच्या हरित प्रवासात मोठं योगदान दिलं आहे. तसंच पवन ऊर्जेची क्षमता 2014 मधील 21 गिगावॅटवरून वाढून 52 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पातही विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. याच सौर आणि पवन ऊर्जेविषयी शाश्वत क्षेत्रातील उद्योजिका आणि लेखिका डॉ मेधा ताडपत्रीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
1: नव्या आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयासाठी 26-27 केंद्रीय अर्थसंकल्पनात तब्बल 32,914 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने ही तरतूद तब्बल 30% अधिक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हरित ऊर्जा हे केवळ पर्यावरणीय बांधिलकीचे क्षेत्र नाही, तर ते राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षिततेचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रमुख साधन बनले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी सौर, पवन, जलविद्युत, जैव इंधन आणि हायड्रोजन अशा विविध स्रोतांचा एकत्रित वापर करण्यावर सरकारचा भर आहे. वाढीव अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे सौर पार्कच्या उभारणीला, ग्रामीण भागातील सौर ऊर्जीकरणाला आणि संशोधन व नवोन्मेषणाला गती मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा अर्थसंकल्प भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे, कारण यामध्ये सामान्य कुटुंबासाठी थेट फायदेशीर ठरणारी एक योजना आहे, पीएम सूर्यघर मोफत वीज बिल योजना. यामध्ये जी थेट सर्वसामान्य घरघरात पोहोचली आहे. 24 फेब्रुवारी मध्ये सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट आहे देशातील 1 कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवणे. या योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणेसाठी थेट अनुदान दिले जाते, ज्यामुळे सामान्य कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळू शकते. याचा थेट परिणाम म्हणजे अनेक कुटुंबाचे वीज बिल आज शून्यावर आले आहे. विशेष म्हणजे जास्तीची वीज निर्माण झाल्यास ती वीज वितरण कंपन्यांना विकूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. यामुळे ही योजना केवळ बचतीचीच नाही तर उत्पन्नाचेही साधन ठरते आहे. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील भाडला सोलर पार्क हे भारताच्याच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी एक आहे. सुमारे 14,500 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या पार्कची एकूण क्षमता जवळपास 2,500 मेगावॅट पेक्षाही अधिक आहे. या भागाची निवड विशेष विचारपूर्वक करण्यात आली आहे, कारण येथे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो आणि जमीन नापीक असल्याने शेतीसाठी वापरली जात नाही. यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प फायदेशीर ठरला. या पार्कमध्ये अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांचे संयुक्त प्रकल्प उभे आहेत, ज्यामुळे स्पर्धात्मक दरात सौर वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. भाडला सोलर पार्कमुळे राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक राज्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज पुरवठा होतो आहे. स्थानिक पातळीवरही रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारताने अशा प्रकारचे अनेक सोलर पार्क देशभरात विकसित केले आहे. शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम कुसुम योजना ही शेती आणि सौर ऊर्जा यांची सांगड घालणारी एक अभिनव योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत 3 प्रमुख घटक आहेत. पहिला म्हणजे शेतकऱ्यांच्या नापीक किंवा पडीक जमिनीवर छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती तयार करणे आणि ती वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणे. दुसरा घटक म्हणजे विद्यमान डिझेल पंपाचे सौर पंपामध्ये रुपांतर करणे आणि तिसरा घटक म्हणजे स्वतंत्र सौर कृषी पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानासह मदत करणे. या योजनेसाठी शेतकऱ्यांचा डिझेलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि दिवसाढवळ्या सिंचनासाठी विश्वासार्ह वीज पुरवठा उपलब्ध होतो आहे. याशिवाय अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांना एक हमखास आणि नियमित उत्पादनाचा स्रोतही निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही बनत आहे. सूर्याबरोबरच वाऱ्याची साथही भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहे. गेल्या काही वर्षात भारतात पवन ऊर्जेचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. आज भारत जगात पवन ऊर्जा क्षमतेत 4थ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्राने लाक्षणीय प्रगती केली आहे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात केवळ जमिनीवरील पवन ऊर्जा प्रकल्पांवर भर होता, मात्र आता भारत ऑफशोअर म्हणजे समुद्रातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या दिशेनेही पावले टाकतो आहे. गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असे प्रकल्प नियोजित आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही प्रगती झाली आहे. आता अधिक उंचीच्या आणि मोठ्या क्षमतेच्या टर्बाईन्स वापरल्या जात आहेत, ज्यामुळे कमी वाऱ्याच्या क्षेत्रातही वीज निर्मिती शक्य होत आहे. सौर आणि पवन ऊर्जा एकत्रित करणारे हायब्रिड प्रकल्पही वाढत्या प्रमाणात उभारले जात आहेत, ज्यामुळे दिवस रात्र सातत्याने वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. पवन ऊर्जा क्षेत्रातील ही वाढ भारताला जागतिक अक्षय ऊर्जा नकाशावर एक महत्वाचे स्थान मिळवून देत आहे.
0: श्रोते हो, भारताला हरित ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करताना जगातील इतर देशांनाही ही स्वस्त ऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे. या संस्थेची माहिती डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी दिली.
1: 2015 साली पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदे दरम्यान भारताने फ्रान्सच्या सहकार्याने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना ही एक आंतर सरकारी संघटना असून जगातील सर्व देशांना विशेषतः सूर्यप्रकाश समृद्ध पण आर्थिक दृष्ट्या मर्यादित साधन संपत्तीच्या असलेल्या देशांना परवडणारे आणि स्वच्छ सौर ऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. या आघाडीच्या माध्यमातून 121 देशांसाठी एक व्यापक 10 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला, ज्यामध्ये सौर तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, वित्त पुरवठा, क्षमता बांधणी आणि संशोधन यांचा समावेश आहे, ज्यामुळे लहान आणि विकसनशील देशांनाही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणे शक्य झाले आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संघटना जागतिक हवामान बदलाच्या लढ्यातील एक महत्वाचा स्तंभ बनली आहे. याद्वारे भारताने हे सिद्ध केले आहे, केवळ स्वतःच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण जगाला हरित भविष्याकडे नेण्यासाठी भारताचे नेतृत्व सक्षम आहे.
0: श्रोते हो, वनस्पती तसंच शेतीतले अवशेष अशा जैविक स्रोतांपासून मिळणारं इंधन म्हणजेच जैवइंधन, या क्षेत्रातही भारत उत्तरोत्तर यश मिळवत आहे. याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या,
1: आज भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना ऊसापासून मक्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते. मात्र या क्षेत्रात काही आव्हाने देखील आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी अन्नधान्याचा वापर केल्यामुळे अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच काही वाहन उत्पादक आणि ग्राहक

0: सर्वांकडून इंजिन कार्यक्षमतेबाबत आणि इंजिन मायलेजबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकार सातत्याने जनजागृती आणि तांत्रिक सुधारणा करत आहे. सध्या भारत मुख्यत्वे फर्स्ट जनरेशन जैव इंधनाच्या टप्प्यावर आहे, जे प्रामुख्याने अन्नधान्य आणि साखर उत्पादनावर आधारित आहे. मात्र भविष्यासाठी सरकारचे लक्ष आहे सेकंड आणि थर्ड जनरेशन म्हणजेच जैव इंधनाकडे वाटचाल करणं, म्हणजे शेतीतील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष, शैवालासारख्या घटकांपासून इंधन निर्मिती करणे. याचप्रमाणे कचरा यापासूनही इंधन निर्मिती होत आहे. चौथ्या जनरेशन पर्यंत पोहोचण्यासाठी जैव तंत्रज्ञानाकडून संशोधन, नवीन बायो रिफायनरी उभारणी आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे.
1: श्रोते हो, आणखी एक पर्यावरणपूरक इंधन म्हणजे हरित हायड्रोजन. हे ग्रीन हायड्रोजन पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया म्हणजेच पाण्याचे विद्युत अपघटन करून तयार केले जाते. भारताला स्वच्छ ऊर्जेचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी 2023 नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. हायड्रोजन इंधनावर धावणारी देशातील पहिली ट्रेनही नुकतीच जुलै महिन्यात सुरू झाली आहे. या ग्रीन हायड्रोजन मिशनविषयी डॉ मेधा ताडपत्रीकर यांनी अधिक माहिती दिली.
0: ग्रीन हायड्रोजन म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय स्त्रोतांचा वापर करून पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून तयार केला जाणारा हायड्रोजन, जो पूर्णतः प्रदूषण मुक्त असतो. हा हायड्रोजन पोलाद उद्योग, खत निर्मिती, वाहतूक क्षेत्र आणि जड उद्योगांमधील पारंपरिक इंधनांना पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. या मिशन अंतर्गत इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी आणि ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि भारत या क्षेत्रात जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयास येईल असा सरकारचा विश्वास आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि परकीय गुंतवणूकही अपेक्षित आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले मानले जात आहे.
1: श्रोते हो, तयार केलेली अक्षय ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतानं मोठी झेप घेतली आहे, त्याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: सौर आणि पवन ऊर्जा दिवसा किंवा वाऱ्याच्या वेळेनुसार मिळते, पण त्यातून निर्माण झालेली जी वीज आहे ती साठवण्यासाठी सक्षम बॅटरी तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरते. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सातत्याने प्रगतीशील आहे. आतापर्यंत भारत बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातींवर अवलंबून होता. मात्र आता सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजनेच्या माध्यमातून देशांतर्गत ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादनाला मोठे प्रोत्साहन दिले आहे. यामुळे देशात अनेक गिगा फॅक्टरी उभारल्या जात आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना सारख्या देशांशी लिथियम आणि इतर महत्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. देशांतर्गत लिथियम साठ्यांच्या शोधासाठी संशोधन सुरू आहे. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियम साठ्यांमुळे नवी आशा निर्माण झाली आहे. सोडियम आयन बॅटरी सारख्या पर्यायी तंत्रज्ञानावरही संशोधन सुरू आहे, जे भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकेल. बॅटरी तंत्रज्ञानातील ही आत्मनिर्भरता केवळ ऊर्जा साठवणुकीपुरतीच मर्यादित नाही तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी वाढीलाही अत्यंत महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आज हरित ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. ती ओळखून वेळीच पावले उचलल्यानं भारत अक्षय ऊर्जेत कसा आत्मनिर्भर बनला आहे त्याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेतला. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: नमस्कार मंडळी. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 3 आश्विन शक 1948 अर्थात 25 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकणार आहात आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये पारंपरिक पिकासोबत जर अतिरिक्त आणि हमखास उत्पन्न मिळवायचे असेल तर मधमाशी पालन हा सध्याच्या काळातील सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धतीनं मधमाशांचं व्यवस्थापन करता येऊ शकत आहे. कमी खर्चामध्ये आणि कमी जागेत सुरू होणाऱ्या या व्यवसायाला अनुदानाचे मोठे पाठबळ मिळत आहे आणि या क्षेत्रामध्ये कोणत्या नवनव्या संधी आहेत याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: शेतकरी बंधूंनो, आज आपण शेती आणि पर्यावरण पूरक अशा महत्वाच्या म्हणजेच मधुमक्षिका पालन या व्यवसायाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी मधुमक्षिका पालन हा केवळ एक जोडधंदा राहिलेला नाही तर ती आज काळाची गरज बनली आहे. भविष्याचा विचार शेतकरी बंधूंनो आपण करता यामध्ये सेंद्रिय मधाची वाढती मागणी, औषधी उत्पादने आणि परागीकरणामुळे पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ अशा अनेक सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. मात्र त्याचवेळी आपल्याला हवामानाचा विचार करावा लागेल. कीटकनाशकाचा अतिवापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशी मोठी आव्हाने देखील या क्षेत्रासमोर उभी आहेत आणि आज आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आणि आज त्यांच्याकडून आपण ही महत्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की मधमाशी पालनास सुरुवात नेमकी कशी करायला हवी?
3: मधमाशी पालन हा एक तांत्रिक व्यवसाय आहे आणि बेरोजगार युवकांना यामध्ये चांगल्या संधी आहेत.
2: बरं,
3: मग हा व्यवसाय करताना आपण त्यातले बारकावे जाणून घेतले पाहिजे.
2: निश्चितच.
3: मधमाशांची हाताळणी कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागतं, मधमाशांची पेटी लागेल, त्यामध्ये मधमाशा लागतील आणि ते मधमाशा हाताळण्याचं तंत्र हे माहीत असणं, जाणून घेणं हे गरजेचं आहे. आज हा व्यवसाय इतका महत्वाचा आहे की भारतामध्ये सर्व मधमाशांच्या प्रजातीचं मिळून 85,000 मेट्रिक टन उत्पन्न होतं आणि या व्यवसायातून 40,000 खेड्यातल्या एक साधारण 2.5 लाख लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो. पण हे पोटेन्शियल डबल होण्याची क्षमता आहे.
2: छान. मग यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना कुठलं कुठलं साहित्य लागतं बरं की ज्यांना मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांसाठी?
3: मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मधमाशांचं तांत्रिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे.
2: अच्छा.
3: मधमाशी पालन करणारे शेतकरी किंवा प्रशिक्षण संस्था जसं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

0: परभणी येथील कीटकशास्त्र विभागामध्ये आम्ही मधमाशांचं प्रशिक्षण देतो, पण यासाठीच काही प्रशिक्षण संस्था आहेत. जसं पुण्याला बी रिसर्च सेंटर नावानी केंद्र शासनाचं मोठी संस्था आहे, तर अशा ट्रेनिंगमध्ये ही आपण मधमाशांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे तयार होतो.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की कुठलंही व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन जोपर्यंत व्यवस्थितरित्या मिळत नाही तोपर्यंत तो व्यवसाय देखील भरभराटीस येत नाही, नाही का सर?
0: बरोबर.
1: म्हणजे यासाठी आपल्याला तज्ञांचं मार्गदर्शन प्रशिक्षित आपल्याला व्हावं लागेल.
0: बरोबर
1: सर. आता बऱ्याच वेळेला म्हणजे प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं जे मधमाशांसंबंधी जे सूचक असा संदेश आहे तो काय आपल्याला सांगता येईल?
0: अतिशय महत्वाचा संदेश प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिला. त्यांनी म्हटलं की इफ द बीज डिसअपियर्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ मॅन वुड हॅव नो मोर दॅन 4 इयर्स टू लिव्ह. म्हणजे जर पृथ्वीवरील मधमाशांचा नाश झाला, काही कारणामुळे मधमाशांची संख्या कमी झाली, नष्ट झाल्या, तर काही वर्षातच पृथ्वीवरील मानवजातीचा अंत होईल आणि हा एक खूप मोठा धोका या सजीव सृष्टीला होईल
1: निश्चितच. तर त्यामुळेच मग आपल्याला मधमाशी संवर्धन करणं आज खूप मोठी गरज आहे.
0: निश्चितच मधमाशांचं संवर्धन खूप गरजेचं आहे. मधमाशांमध्ये आपण ढोबळमानाने एक जंगली मधमाशा आणि पाळीव मधमाशा, एक असं 5 प्रजातीच्या मधमाशा आहेत. जंगली मधमाशांमध्ये आपल्याला दिसतं की मोठमोठे आग्या मधमाशा, ज्याला आपण अपिस डॉर्सेटा असं म्हणतो, ही मधमाशी. त्यानंतर जंगलीमध्येच आणखी झाडी झुडपी लहान मधमाशी, जिला आपण अपिस फ्लोरिया असं म्हणतो. त्यानंतर अतिशय लहान छोटीशी डास किंवा डॅमर माशी, जिला आपण मेलिपोना किंवा ट्रॅगोना अशा नावाने संबोधलं जातं, ही गावामध्ये सगळीकडे खूप मुबलक प्रमाणात आहे. पाळीव मधमाशांमध्ये सातपुडी, सातेळ, अपिस सेरेना इंडिका आणि युरोपियन मधमाशी जी आपण बाहेरून आपल्या देशात आणलेली आहे, ही अपिस मेलिफेरा, या मधमाशांच्या प्रजाती आहेत. आणि यातल्या आपल्याला 3 प्रजाती पाळता येतात, म्हणजे सातपुडी, सातेळ, युरोपियन मधमाशी आणि डॅमर माशी सुद्धा परागीकरणासाठी खूप महत्वाची आहे. तर या मधमाशांचं जे कुटुंब आहे, तर हे या सर्व मधमाशांमध्ये एकच राणी माशी असते आणि तिचं आयुष्य 2 ते 3 वर्ष असतं. एक साधारण 500 ते 1000 अंडी दररोज ही राणी माशी घालते. 2 प्रकारची अंडी घालते, फलित आणि अफलित. फलित अंड्यापासून राणी आणि कामकरी माशांचा जन्म होतो, तर अफलित अंड्यांपासून नर माशांचा जन्म होतो. आता नर माशा हे पोळ्यामध्ये साधारण 200 ते 500 असतात, यांना दंश करणारा काटा नसतो. आता हा काटा कामकरी माशांना असतो. ही तिसरी प्रजाती कुटुंबातली, राणी माशी एकच, नर माशा एक साधारण 200 ते 500 आणि उर्वरित सर्वच कामकरी माशा असतात. आणि या कामकरी माशांना दंश करणारा काटा असतो.
1: अच्छा.
0: यांचं आयुष्य एक साधारण 4 आठवड्यापासून 6 महिन्यांपर्यंत असतं. आणि या सजीव सृष्टीमध्ये सर्वात जर सिस्टमॅटिक असा प्राणी असेल तर तो ही माशी आहे. आणि सगळ्या प्रकारची कामं ही मधमाशी पोळ्यातली करत राहते. पोळं बांधणे, षटकोनी आकाराची घरटे, मकरंद आणि परागकण गोळा करणे, पोळ्यामध्ये पाणी आणणे, नवीन राणी माशी जर गरज असेल त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये तयार करणे, तिची काळजी घेणे, अन्नसाठा कुठे आहे परिसरामध्ये हे शोधून मग इतर माशांना संदेश देणे की इथे अन्नसाठा फुलोरा परागकण आहे, तिथून घेऊन या, आणि पोळ्याचं संरक्षण करणे. म्हणजे अशा प्रकारची सर्व कामं ही कामकरी माशी राणी माशीच्या दिशानिर्देशावरून करत असते.
1: छान. म्हणजे आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असते की या मधमाशांचं नेमकं कुटुंब कसं असतं, नाही का? तर हे म्हणजे अशा प्रकारे राणी माशी सुंदर अशी रचना छानशी आहे, नाही का? तर सर, आता रॉयल जेली हे नेमकं काय असतं आणि मग याचं रोंगण हे नेमकं काय असतं बरं सर?
0: मधमाशांमध्ये रॉयल जेली, तिच्या नावाप्रमाणेच रॉयल म्हणजे राजान्न, तर हे तयार कुठून होतं? मधमाशांच्या डोक्यामध्ये असलेल्या ग्रंथीमधून काही विशिष्ट द्रव पदार्थ स्रवतो, त्याला राजान्न, राजाचं अन्न असं म्हणतात. हे म्हणजे एक हाय प्रोटीन डाएट असतं. मधमाशांना म्हणजे सर्वच प्रकारच्या माशांना पहिल्या 3 दिवसात हे दिलं जातं, पण राणी माशीला मात्र आयुष्यभर हे दिलं जातं. आणि हे पौष्टिक असतं, तर ह्या पौष्टिकमुळे राणीची वाढ झपाट्याने होते आणि अंडी देण्याची क्षमता तिची चांगली वाढते आणि ती मेंटेन होते. अशा प्रकारची ही रॉयल जेली तिचा परिणाम आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यासोबत आता प्रोपोलिस, तुम्ही जे म्हटलं की प्रोपोलिस म्हणजे रोंगण,

0: आता ह्या मधमाशा विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांवरती जातात. त्याच्यामध्ये झाडातला रस, विविध झाडाचा म्हणजे चिकट पदार्थ, रस, डिंकासारखा पदार्थ हा स्रवत असलेला जमा करून आणतात आणि त्यामध्ये आपलं थोडं मेण लाळ मिसळून असा विशिष्ट पदार्थ तयार करतात. म्हणजे तो आपल्या मधमाशांच्या फ्रेम्स चौकड्या हलू नये, घट्ट राहाव्यात पोळं, पेटीतल्या फटी बुजवण्यासाठी, शत्रू किडींच्या अंगावर हा पदार्थ टाकून त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि याच्यामध्ये या रोंगणमध्ये जंतुनाशक आणि बुरशीनाशक असे गुणधर्म असल्यामुळं किडे म्हणजे मुंगळे इतर शत्रूपासून सुद्धा वसाहतीचं संरक्षण करता येतं, त्यासाठी ते वापरतात.
1: अच्छा, आणि मधमाशांच्या वसाहतीची संख्या ही नेमकी कशी वाढते आणि मग झुंड हे देखील काय असतो हा प्रश्न देखील मनात येतो. सर, काय मार्गदर्शन कराल बरं?
0: मधमाशांचे झुंड म्हणजे स्वार्म. आता मधमाशांची संख्या वाढणं ही राणीमाशी अंडी टाकत असते, दररोज 500 ते 1000 अंडी टाकते आणि त्यातून नैसर्गिक प्रवृत्तीने ह्या मधमाशा तयार होतात. गरजेनुसार जेव्हा म्हणजे वर्षभर कामकरी माशा तयार होतात आणि जेव्हा नर आवश्यक आहेत हंगामामध्ये त्या काळामध्ये नर माशा तयार होतात. तर जेव्हा यांना फुलोरा मुबलक प्रमाणात खाण्यासाठी आहे, जसं आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या पिरियडमध्ये हे राणीमाशी झुंड तयार करण्यासाठी त्यांची वसाहत वाढवण्यासाठी अंडी देते. खालच्या बाजूला क्वीन सेल मध्ये म्हणजे शेंगदाण्या एवढा पेशी टाकून त्याच्यामध्ये आपली अंडी टाकते आणि नवीन राणी तयार करतात. मग एकदा नवीन राणी तयार झाली की मग जुनी राणी आपल्या पोळ्यातल्या काही 1/3 1/3 मधमाशा कामकरी माशांना घेऊन या पोळ्यापासून एक सकाळची वेळी वातावरण फ्रेश असताना 9 ते 11 साधारणपणे या वेळेत, कधी कधी दुपारपर्यंत ही मधमाशांचा एक झुंड एक गट घेऊन या पोळ्यापासून काही अंतरावर बसते आणि मग त्यातल्या काही गार्ड बीज हे शोधतात की आता आपल्याला दुसऱ्या वसाहत तयार करण्यासाठी परिसरात जागा म्हणजे सुरक्षित अशी जागा ते शोधतात आणि ती मिळाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये तो झुंड तो त्या ठिकाणी शिफ्ट होतो आणि दुसरी नवीन वसाहत तयार होते. अशा प्रकारे मधमाशांची संख्या वाढते.
1: छान. आणि सर, आता या मधमाशांच्या शरीरामध्ये विशेष असे कोणते अवयव आहेत?
0: मधमाशांना निसर्गानी परमेश्वरानी असं गॉड गिफ्ट ज्याला आपण म्हणू असे अवयव त्यांच्या शरीरात दिलेले आहेत. विशिष्ट प्रकारचे पाय म्हणजे पराग गोळा करणारे पाय मधमाशांमध्ये असतात. 3 पायाच्या जोड्यापैकी तिसरी जी जोडी आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला 2 पिशव्या असतात आणि त्याच्यामध्ये मधमाशा परागकण जमा करून घेऊन येतात मध तयार करण्यासाठी. आता मधमाशांचे डोळे आपल्यापेक्षा मानव जातीपेक्षा कितीतरी म्हणजे पॉवरफुल असे संयुक्त डोळे मधमाशांमध्ये असतात आणि एकाएका डोळ्यामध्ये असे 5000 किंवा त्याहून अधिक लेन्स असतात. म्हणजे त्यांची विजन पॉवर ही प्रचंड असते. असंच मधमाशांमध्ये जीभ आहे. तर ही मधमाशांची जीभ ही पराग आणि मकरंद गोळा करणारी अशी जीभ आहे. हे विशिष्ट अवयव असल्यामुळं मधमाशांना परागीकरण करून मध आणि मेण तयार करणं शक्य होतं.
1: म्हणजे तिचा प्रत्येकच अवयव हा परिपूर्ण असा आहे म्हणायला काही हरकत नाही. सर, आता परागीभवनासाठी कीटकांवर अवलंबून असणारी जी काही पिके आहेत ती आपल्याला कोणकोणती सांगता येतील?
0: परागीभवनासाठी मधमाशांवर आपण पाहतो की बहुतेक सर्वच पिकांमध्ये मधमाशा काम करतात. फार क्वचित एखाद दुसरे असतील. जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, लिंबू, सफरचंद, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, सीताफळ, कवट, बोर, पपई, नारळ, आवळा, आंबा, फळभाज्यांमध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या. भाज्यांचे बीजोत्पादनसाठी तर फारच महत्वाचं आहे. कांदा, कोथिंबीर, डाळवर्गीय पिकं, तेलबिया पिकामध्ये सूर्यफूल, कारळा, तीळ, आंबाडी, मोहरी, करडई हे मधमाशांना खूपच पोषक आहेत आणि परागीकरण होऊन उत्पन्न वाढतं. तृणधान्य पिकं आहेत, ज्वारी, बाजरी, मका, गहू. इतर पिकांमध्ये कापूस, कॉफी, फुलझाडं, निरगुडी, गवत, तेरडा आणि इतर अनेक प्रकारच्या जंगली वनस्पती. म्हणजे या सर्वच प्रकारच्या वनस्पतींमध्ये मधमाशांद्वारे परागीकरण होऊन त्याचं उत्पन्नही वाढतं. 25 ते 30% 40% उत्पन्न वाढतं आणि मध तयार होतो, मेण तयार होतं, हे विविध उपपदार्थ तयार होतात.
1: मधमाशी पालन व्यवसाय जर आपल्या तरुणांना करायचा असेल तर त्यासाठी कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि सोबतच सर हंगामानुसार देखील आपल्याला दक्षता ही बाळगावी लागते आणि आता तर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कुठलेही व्यवसाय यशस्वी करत आहोत तर ह्यामध्ये आधुनिक मधमाशी पालन करत

0: त्यांना तरुणांनी कसं सजग राहायला हवं
1: यासाठी तरुणांनी मधमाशांचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. हा एक तांत्रिक व्यवसाय असल्यामुळं आपण सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे, केंद्रीय मधमाशी मंडळ यासाठी स्वतंत्रपणे आहे, खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून सुद्धा, महाबळेश्वर आणि इतर बऱ्याच ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा यांचं कार्यालय आहे. तर याद्वारे ही योजना चालते आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा, जसं मी आता सांगितलं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आम्ही त्याला पालनाविषयी तांत्रिक माहिती देतो. तर हे हंगामानुसार मधमाशी पालन करणं फार गरजेचं आहे. तर यामध्ये जसं पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा आपल्याकडे हे हंगाम असल्यामुळं पावसाळ्यामध्ये आपल्याला मधमाशांना पावसापासून संरक्षण करायचं आहे, पेट्यांवर झाकून ठेवणे किंवा पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी मधमाशांच्या पेट्या आपल्याला ठेवाव्या लागतील. आणि या हंगामामध्ये मधमाशांच्या पेट्यांवर मेनकिडा वाढतो, त्यासाठी आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे कधी कधी पाऊस सतत लागून असेल 2-3 दिवस, तर मग मधमाशा परागीकरणासाठी जाऊ शकत नाहीत, मग अशा वेळी त्यांना साखरपाक द्यावा लागतो. तर मग हे गरजेचं आहे. आता तसंच हिवाळ्यामध्ये मधमाशी जसं 14 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली तापमान गेलं की मधमाशांना बाहेर जाऊन पराग आणणं कठीण जातं, अशा वेळी देखील आपल्याला मधमाशांचं पेटीचं तापमान मेंटेन करावं लागतं आणि त्यांना साखरपाक खाद्य त्या ठिकाणी आपल्याला
0: पुरवावं लागतं.
1: अशाच वेळी मग आपण उन्हाळ्यामध्ये 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं की मग मधमाशांना अडचण जाते आणि त्यांचा वावर कमी होतो, सावलीत जायचा प्रयत्न करतात. अशा वेळी सुद्धा आपल्याला मधमाशांना 1 भाग साखर आणि 8 भाग पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवायचं. तर असं साखरपाकाचं द्रावण आपण त्यांना द्यायचं. पण त्यासोबतच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक साधी पोतं मधमाशांच्या पेटीवर ठेवून, पाळीव मधमाशांच्या, आपण ते ओलं करायचं, पाण्याचा शिडकाव त्यावर करायचा, गरम झळ्यांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून पेटी आपण झाकून ठेवू शकतो किंवा कापडी किंवा शेडमध्ये ठेवू शकतो. असं शक्य झालं तर मधमाशीच्या आसपास परिसरात शेती असते तिथं आपण जागा पाहून एक टप्प्याटप्प्यानी कोथिंबीर, मोहरी किंवा इतर फुलझाडं असतील अशा ठिकाणी मधमाशा शिफ्ट करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा अवलंब केला तर आपल्याला हंगामानुसार मधमाशांचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं.
0: छान. म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये मधमाशी पालन करणारे जे काही आपले तरुण वर्ग आहेत त्यांनी आता तुम्ही जशी काळजी घ्यायला सांगितली त्या प्रमाणात ही काळजी घेणं गरजेचं आहे. सर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मेन किड्यापासून आपल्या मधमाशांचं संरक्षण करणं हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. तर याच मेन किड्यापासून मधमाशांचे काय नुकसान होते आणि त्यासाठी मग कुठली काळजी घ्यावी लागेल?
1: मधमाशी पालन करताना म्हटलं की आव्हाने आपण म्हणायला होतात, तर त्यातलं आपण ह्या मेन किड्याला आव्हान असं समजावं लागणार आहे. कारण हा एक प्रमुख कीड आहे जी मध आणि मेन यावर म्हणजे उपजीविका करते, मेन खाते. मेन खाणारा किडा म्हणजे मेन किडा. तर हे एक फुलपाखरू असतं, रात्रीच्या वेळी पेटीजवळ येतं, लाईट जवळ येतं. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, मोठा मेन किडा गॅलेरिया मेलोनेला ज्याला म्हणतो आणि छोटा मेन किडा अचोर्निया ग्रिसेल्ला. तर हे फुलपाखरू मेन किड्याचं पेटीजवळ येऊन एक साधारण 500 ते 1000 अंडी टाकून जातं. हे लक्षातच येत नाही शेतकरी बांधवांनी आपल्या. तर मग त्यासाठी आपल्याला थोडं सतर्क करावं लागतं, पेटीची तपासणी वेळोवेळी करावी लागते. आणि ह्या मेनकिड्याचा उपद्रव एकदा पेटीला झाला की मग त्याच्या 500 ते 1000 अंडी टाकलेली असतात, त्यातून अळ्या बाहेर निघतात, ह्या डायरेक्ट त्या वसाहतीपर्यंत पोहोचतात, पोळ्यापर्यंत, आणि ते मेन खायला लागतात. मग अशा ठिकाणी मधमाशांना अडचण होते, माशापेटी वसाहत सोडून जाण्याची शक्यता असते. तर अशा ठिकाणी आपल्याला नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. एक साधारण 10-15 दिवसांनी पाहणी केली पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे आणि पेटीची स्वच्छता, पेटी वेळोवेळी साफ करणे हे केलं पाहिजे. आणि ह्या मेनकिड्यासोबतच आणखी काही शत्रू आहेत, जसं की काही भागामध्ये अस्वल आहेत जंगला परत जवळ असल्यानंतर, माकड आजकाल सगळीकडे शेतीमध्ये फिरत आहेत, काही पक्षी आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन बी इटर, हिरवा राघू किंवा वेडा राघू असं शेतकरी बांधव त्याला म्हणतात, किंवा आणखी असा ब्लॅक ड्रोंगो पक्षी, नंतर तांबड्या मुंग्या, काळ्या मुंग्या, अंजन माशा, तर हे देखील मधमाशांना इजा पोहोचवतात. म्हणून आपण मधमाशीची पेटी जिथं ठेवली आहे तिथं अधूनमधून सर्वेक्षण करून त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे की काही मधमाशीला इजा तर करत नाही ना. मग आपण एका ठिकाणी खूप साऱ्या वसाहतीत ठेवू शकतो आणि व्यवस्थित हा व्यवसाय चालतो.
0: नक्कीच. म्हणजे आता जेही व्यवसाय आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये सर निश्चितच आपल्यासमोर आव्हान

0: देखील असतात आणि सोबतच त्या माध्यमातून संधी देखील चालून येत असतात. प्रत्येक आव्हानावर आपल्याला मात करून येणारी जी काही नवीन संधी आहे ती स्वीकारून आपल्याला पुढे मार्गदर्शनाच्या माध्यमातून जावं लागतं, नाही का? तसर आता ह्या मधमाशांमध्ये काही रोग देखील येत असतील तर त्याविषयी काय काळजी घ्यायला हवी?
1: मधमाशांमध्ये काही रोग देखील आहेत आणि परदेशामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये याचं प्रमाण भारतापेक्षा जास्ती आहे.
0: अच्छा.
1: तर हे मधमाशांमध्ये वेगवेगळ्या जीवाणूंमुळे होणारे रोग, जसं बॅक्टेरियांमुळं अमेरिकन फाऊल ब्रोड, युरोपियन फाऊल ब्रोड, अशा ह्या रोगासाठी टेरामायसिन 500 मिलीग्रॅमची गोळीची पूड करून 2.5 किलो फिडिंगच्या म्हणजे खाद्यचं द्रावण आपण साखर पाक करतो त्यात मिसळून आपण देऊ शकतो. काही विषाणूमुळे होणारे रोग आहेत ज्याला आपण सॅक ब्रूड व्हायरस, कोश शिशू रोग, जे विषाणूमुळे होतो, तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला हे क्लीन ठेवणे, पेटीची स्वच्छता मेंटेन करणे आणि दक्षता घेणे, आपण आता जी चर्चा केली त्यानुसार आपण हंगामानुसार त्याची काळजी घेणे. मधमाशांमध्ये जसं की नोसेमा हा सुद्धा एक रोग आहे आणि नोसेमा अपिस या एकपेशीय अमिबासारख्या प्राण्यामुळे तो होतो आणि अन्ननलिकेत मधमाशांच्या याची वाढ होते. रोगग्रस्त झालेल्या माशा 2 ते 3 दिवसात मरतात. तर असा दुसरा आणखी एक अॅकेराइन डिसीज, जो अॅकेरॅपिस उडी नावाच्या बारीक किडींमुळे होतो, तर हे सुद्धा श्वासनलिकेमध्ये अंडी घालतात. तर याच्यासाठी आपल्याला वसाहतीमध्ये तळपाटावर फॉर्मिक ऍसिड किंवा मिथिल सॅलिसिट नावाचं तेल वाट्यांमधून ठेवता येतं आणि यातून निघणाऱ्या वाफा मधमाशांच्या श्वसनेंद्रियामध्ये शिरतात आणि रोग निर्माण करणाऱ्या कीटकांचा नाश होतो. साधी सोपी पद्धत ही आहे. आणि मधमाशांबद्दल आताच मी सांगितलं की जे पक्षी वेगवेगळे हे सुद्धा हंगामामध्ये आपल्याकडे हे येतात, त्यावेळेस आपल्याला विद्युत पोल किंवा झाडं आजूबाजूला असलेल्या ठिकाणी म्हणजे पक्षी बसणार नाहीत असं दक्षता घेऊन पेट्या ठेवल्यानंतर आपण हे करू शकतो.
0: तसर आता मधमाशी पालनासाठी शासनाच्या काही योजना आहेत का की जेणेकरून तरुण वर्ग याचा लाभ घेऊ शकतील?
1: मधमाशी पालनासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत आणि अनेक विभाग मधमाशी पालन हे करण्यासाठी प्रोत्साहन देतात. तर यामध्ये मी आताच म्हटलं की राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नॅशनल बी बोर्ड, तसंच केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र CBRTI गणेश खिंड शिवाजीनगर पुणे, नाबार्डच्या अनेक योजना आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर हे देखील मधमाशांमध्ये खूप चांगलं काम करून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला आहे. कृषी विभागामार्फत देखील आणि त्यांच्याकडे आत्मा नावाचं जे कृषी विभागाचं मध्ये उपविभाग आहे, असं या वेगवेगळ्या विभागांमार्फत शासनाच्या योजना आहेत, शेतकऱ्यांना अनुदान आहे, पण ते शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, त्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. निश्चितच त्यांना या बाबतीत मदत होते आणि या वेगवेगळ्या विभागाकडून त्यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन मिळतं.
0: अगदी. तर शेवटी जाता जाता सर, या आधुनिक मधमाशी पालनाच्या माध्यमातून ज्या काही तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत तर त्याविषयी काय सांगाल?
1: आधुनिक मधमाशी पालन यामध्ये आपल्याला मधमाशांना पाळायचं आहे आणि आपल्या पेटीमध्ये जसं सातपुडी माशी, सातेळ, सातेळी किंवा सातेरी ही आहे, त्यानंतर युरोपियन मधमाशी एपिस मेलिफेरा आहे, किंवा छोटी माशी जिला आपण ट्रायगोना मेलिपोना म्हणतो, याच्या देखील छोट्या छोट्या पेट्या आपण ठेवून कांदा, टरबूज आणि इतर विविध पिकांमध्ये आज मोठी मागणी आहे. आणि मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवल्यानंतर मधमाशांपासून जे परागीकरण होतं त्याचं 25 ते 30%, 40% उत्पन्न वाढतं. ही एक फार मोठी संधी आहे
0: खरंच
1: तरुणांना. आणि यापासून मिळणारा मध, मेण, पराग, मधमाशांचं विष बी व्हेनोम, जे राजांना रॉयल जेली आपण म्हणतो, रोंगन, मधमाशांचं डिंक, हे वेगवेगळे उपपदार्थ त्यामध्ये मिळतात. तरुणांना हा व्यवसाय करण्याची संधी आहे आणि हा करता येऊ शकतो.
0: नक्की सर. जाता जाता तुम्ही जो संदेश सर्व तरुण वर्गाला दिलेला आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मधुमक्षिका पालन हा केवळ मध गोळा करण्याचा व्यवसाय नाही तर तो आपल्या पर्यावरणाचा आणि खऱ्या अर्थाने कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि आव्हाने तर ही आपल्यासमोर नक्कीच असणारच आहेत. जसे की हवामान बदल, बाजारपेठेतील स्पर्धा असतील, योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शासकीय योजनांची जोड जर याला मिळाली तर या क्षेत्रामधील संधी देखील तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे अमर्याद अशा आहेत. आणि जे काही आपले नवोदित जे काही उद्योजक आहेत आणि शेतकऱ्यांनी आधुनिक दृष्टिकोन जर ठेवला तर हे क्षेत्र देखील

0: नक्कीच गोड असं भविष्य आपलं घडवू शकेल यात काही शंका नाही. आज तुम्ही ही जी महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या आधुनिक मधुमक्षिका पालनाविषयी सांगितली सर, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद, नमस्कार शेतकरी बांधूंनो.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली बांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होता. श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञान याविषयी माहिती, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर उद्या प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, माझा आभार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.

श्रोते हो, रात्री 8:15 वाजता आपण ऐकू शकाल लोकसंगीत। यामध्ये राणा सिंग जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात महादेव गीत आपण ऐकू शकाल। त्यापूर्वी रात्री 8:05 वाजून 5 मिनिटांनी आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।

0: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान.
1: आकाशवाणी मुंबई. गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्ष

0: त्याच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 7,86,000 कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारणार आहे. त्याअंतर्गत 15,000 कोटी रुपयांचे सॉवरिन हरित रोखे जारी करण्यात येणार आहेत. 23 साप्ताहिक लिलावांमार्फत ही विक्री होईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर सरकारवरचं रोखे स्वरुपातलं कर्ज 15,90,000 कोटींवर पोहोचेल. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य झाली असल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून 3 दिवस संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीविना झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. गेल्या 4 वर्षात निवडणुका जिंकल्यावर 111 खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा अहवाल एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यानं प्रसिद्ध केला आहे. गेल्या 4 वर्षात लोकसभेचे 26 खासदार, राज्यसभेचे 7 आणि 78 आमदारांनी निवडून आल्यानंतर पक्ष बदलला. महाराष्ट्रातल्या 6 लोकसभा खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भारतातल्या खत उत्पादक शेतकरी सहकारी संस्थांपैकी एक क्रुबको अर्थात कृषक भारती या संस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 824 कोटी रुपयांपेक्षा अधिक करपूर्व नफा नोंदवला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेनं 21,34,000 टन युरिया आणि 12,39,000 टन अमोनियाचं उत्पादन केलं. या वर्षात युरिया आणि फॉस्फरस तसंच पोटॅशियमयुक्त खतांसह एकूण 45,37,000 टन खतांची विक्री केल्याचं संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गावोगावी गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

0: महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहे.
1: पुण्यात मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन झालं. देशात इतरत्रही गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. विचारवंत संघटक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी उपाध्याय यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या खेळाडूंच्या इतर कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीच्या निमित्ताने ते न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात गव्हाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज 6 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. सकाळी 11:30 सुमाराने हा अपघात झाला. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका गाडीनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही गाडी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जात होती आणि मरण पावलेले सर्वजण मुंबईतले रहिवासी होते. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. नीट पेपरफुटी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला झालेल्या सुनावणीत केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोवीट गर्दी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच